नमस्कार, आम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान उलयतात. 362 पुज्य 3 मीटर म्हळ्यार 828 किलो हर्ट्झांचेर, तशेंच FM बँडाच्या 101 पुज्य 1 मेगा हर्ट्झांचेर ही आसा विविध भारतीची विज्ञापन वितरावणी सेवा. आमच्या आयच्या सभेक आता आमी सुरुवात करता. सुप्रभात.

0: ऐक पण ह्या देशभक्ती गीता सांगत नायची आमचो आधारी कार्यावळ इतल्यान सोंपता.
1: अरे खंय वता इतली ताकतिकेन?
2: आणि खंय? बाजारात.
1: बाजारात? आणि पोती खंय तर?
2: पोती पोती त्या दितात मगो फुकट.
1: पहिले ही सवय तुमची? ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ कळ कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.

लक्षणं दिसून येतात. वेगवेगळ्या जातीच्या किड्यांनी केलेल्या हल्ल्याक लागून जाता. माडाची सामान्य कीड म्हणल्यार रायनोसोरस बीटल, रेड पाम विवील, स्पायरलिंग व्हाईट फ्लाय, इरियोफाईड माइट आणि थोडे कडेन ब्लॅक हेडेड कॅटरपिलरी दिसता. सगळ्यात पहिली म्हणल्यार रायनोसोरस बीटल, जेका भुंगुल्लो किंवा गेंड्या भुंगो म्हणटा. यो भुंगुल्लो काळ्या रंगाचो असता. हो खूप मोठ्या प्रमाणात माडाक नुकसान करता. यो भुंगुल्लो माडाची सूय किंवा शिवडी पोखरून खाता आणि पोखरलेल्या भागांत बर्ड रोट नावाचो रोग जाता. या कारणान माडाची शिवडी मोडटा आणि माड मरता. नुकसानाची वळ. जेव्हा हल्लो झालेल्या माडाची शिवडी उघडी जाता तेव्हा ती कातरीन कातल्या भशेन दिसता. माड्याच्या चुट्टांचेर व्ही आकाराचो ना तर फॅना सारखो कातरे दिसून येता. सुयेचेर लहान बुराक पोवपाक मेळटा. आता या भुंगुल्ल्या खातीर वेवस्थापन पद्धती अश्यो जावन आसा. सगळ्यात पहिली म्हणल्यार भाट सदांच निवळ दवरपाचे. भाटान माडाचे कुडके, शेण, खत तशेंच कुसणारे पदार्थ साठोवन दवरप न्हय, कारण अशा जाग्यांनी हे किडे आपली तांतयां घालता आणि तेंची संख्या वाढता. भुंगुल्ले दिसपाक लागले की छत्रेच्या आकाराचो हूक घेऊन तेका आमी काढपाक शकता. त्याचप्रमाणे भाटान फेरोमोन ट्रॅप्स लावप ही एक नवीन पद्धत असा. ती वापरू शकता जेतून रायनो रूल वापरता. कारबारील या कीटकनाशक रेवेचे मिश्रण करून माडाच्या कवळान घालपाक शकता. कीड जेव्हा माडाक नुकसान करपाक येतलो तो हेने पयस वयतलो. बायोपेस्टिसाइड जसे की मेटारायझेम यांनी सोपली ही फंगाय म्हणल्यारच बुरशी आम्ही वापरूंक शकता. दुसरी कीड असा ती रेड पाम विवील, तेका आमी सोंड्या भुंगो म्हणटा, तांबडो भुंगुल्लोय म्हणटा. तो तांबडे रंगाचो असता आणि तेका एक सुंड असता. यो भुंगुल्ल्याची कीड झाडाक नुकसान करता. यो भुंगुल्लो झाडाच्या खोडा मदीं बसून रावता आणि भितूल्यान माड पोखरता. ही सगळ्यांत चड विध्वंसक कीड जावन आसा. ताचो चडशे जिवीत अंतर्गत आशिल्ल्यान तेका वेळार सोडून काढपाक शक्य जायना. नुकसानाची वळख. पहिले म्हणल्यार झाडाच्या खोडार बारीक बुराक दिसता आणि तांबडे रंगाचो पातळ ड्रव भायर येताना दिसता. पानां सुकपाक लागता आणि डेड हार्ट म्हणल्यारच मदली पानाचे विल्टिंग अशी लक्षणां दिसता. आता हेचे वेवस्थापन करपाक पहिली म्हणल्यार माडाक खापां घालप टाळप, कारण घायो जाले उपरांत तेतूंतल्यान जो द्रव भायर पडटा तो या भुंगुल्ल्याक अट्रॅक्ट करता आणि तिची मादी तेतून तांतयां घालता. लक्षणां दिसता तेन्ना माडाक बुराक मारून इमिडाक्लोप्रीड नाजाल्या स्पिनोसेड अशे हे कीटनाशक घालू शकता. फेरोमोन ट्रॅप्स वापरू शकता. पिड्यार झालेली माड भाटान दवरप ना आणि ते जाळून उडोवपाचे. तिसरे म्हणल्यार इरियोफाईड माइट. हो किती करता, जे आमचे नाल बारीक असे जाता किंवा चिरमुटल्या सारखे जाता ते इरियोफाईड माइटाचे सिमटम्स. सगळ्यात बरो उपाय म्हणल्यार माडाक सदांत सारखे प्रमाणात खत घालपाचे, सदांत सारखे उदक लावपाचे आणि भाटातली इम्युनिटी सारखी दवरपाची. ह्या कारणान माडाची इम्युनिटी वाढतली आणि माडाक रोग लागपाक पावचो ना. चौथं म्हणल्यार स्पायरलिंग व्हाईट फ्लाय किंवा धवी माशी. ही भारतात दिसून आयली एक परकी कीड जात असा आणि आता एक वाढती चिंता जावन असा. नुकसान आणि लक्षणां म्हणल्यार हे कीड पानां खाला रोस ओडून खाता, झाडाक ताण येता, झाड दुबळे जाता, ते म्हवा सारखे पदार्थ भायर उडयता जे पानां वयल्यान घोळटा. या चिकट पदार्थाक लागून पानाचेर काजळी येता, जेका लागून फोटोसिंथेसीस उणे जाता. पानां पोना खास करून मदल्या शिरांच्या आणि शिरांच्या कुशीक लहान धवे मेणा सारखे स्पायरल आकाराचे नमुने दिसता. याचे वेवस्थापन. नेमान पानां खाला तपासणी करा, नीम ऑइलची फवारणी करा व साबू उदकाचे मिश्रण करून पानां खाला फवारपाचे. जर चुट्टांचेर खंय लक्षणां दिसली जाल्यार ती चुट्टां काढून उडयात.

इंटरनॅशनल नर्सीस डे निमतान चित्रसंगीत 8:50 भक्तीधारा भक्तिगीतांची कार्यावळ 9:30 कातारायका 10:05 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयकपणा आयज तुमकां आयकपाक मेळटले पंडीत रत्नाकांत रामनाथकर हांगेल्या गायनान राग देसी उपरांत राग उकूप पिलावल तुमकां आयकपाक मेळटलो. गाथा रे मेरा दिल ही कार्यावळ 11:05 तुमकां आयकपाक मेळटली. प्रायोजीत कार्यावळ 11:30 उमंग NCERT 12:05 खासा बायलां खातीर आशिल्ली घरकूल ह्या कार्यावळीन स्त्री समतेची वाटचाल ह्या विशयाचेर संगीता अभ्यंकर हांचे उलोवप तुमकां आयकपाक मेळटले. उपरांत दया मित्रगोणी हांगेल्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. कानाळो आयकात 1:05 आयकपना सदाफुली ही कार्यावळी तुमकां आयकपाक मेळटली. 2 वरांचेर आयकात मिड डे न्यूज इन इंग्लीश. 2:15 दोपहर समाचार चित्रसंगीत 2:30 तुमकां आयकपाक मेळटलें. आमची ही सभा सोंपतली 3:00. धा मिनटांचेर

ऐकताना कार्यवाही सांगत जातं की रोखडीच बरोबर 7 वरांची हिंदीतल्या खबर आम्ही दिल्ली केंद्रावेल्या संक्षेपित करतली. 7 वाजून 5 मिनटांचेर आसतली शुभप्रभात ही कार्यवाही. आज हातून दिनविशेष तुमकां ऐकपाक मेळटले. 7 वाजून 30 मिनटांचेर ह्याच कार्यावळीन आयका सक्षम परिचारिका ह्या विशयाचेर नर्स गीता चंद्रकांत साळगांवकर हांची प्रिती सोयरू हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां ऐकपाक मेळटली.

ऐकताना आमची सांजवेळची सपात सुरू जातली 5 वाजून 30 मिनिटांचेर इंग्लीश यो आनी ह्या कार्यावळी सांगता हातून ग्रीन कॅमिस्ट्री ह्या विशयाचेर सांत झेवियर कॉलेज म्हापसा हांची भुरगीं कार्यावळ सादर करतली. रोजगार वृत्त 6:10, सदाफुली आयकात 6:15, कातारा 6:35, 7:33 मराठी चित्रपट संगीत तुमकां आयकपाक मेळटले. चावडेर ह्या कार्यावळीन 7:30 आयकात आफ्रिकन स्वायन फिवर ह्या विशयाचेर डॉ संजय कुमार उद्धरवार हांणी दिली म्हायती. गीत गजल 8:15 तुमकां आयकपाक मेळटली. 8:30 इंग्लीश कार्यावळींत मारियो द मॅन बिहायंड द स्मायलिंग पेन ह्या विशयाचेर ऑस्कर दी नोरोना हांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. समाचार संध्या 8:45 न्यूज 8:09 स्पॉटलायट 9:15 मनी टॉक 9:45 मंथन ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. गोंयची ल्हारां आयकात बरोबर 10:00 ते 11:00 मजगतीं तुमकां आयकपाक मेळटली. गोंयची ल्हारां आयकतना तुमचो आमचो सांगात ह्या चॅनलाचेर रातच्या 11:12 मेरेन. ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा ह्या चॅनलाचेर वितरावचेल्यो आमगेली तरेकवार अशी कार्यावळी मुखावयली कार्यावळी तुमच्या मुखार कांय खिणा भितरच.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपनो 7:15 जाता. शुभ प्रभात या कार्यक्रमात तुमका योकार.
1: प्रभातम प्रभातम

ऐकपना शुभप्रभात ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत येवकार. गुड मॉर्निंग. शुभप्रभात. कार्यावळीची सुरवात करुया आयकून आयच्या दिसाचे दिनविशेष.

12 मे दिन विशेष आयचो हो दीस कितल्याशाच खास अशा कारणांनी भरिल्लो दिश्टी पडटा. जगभरांत 12 मे हो दीस जागतीक परिचारिका दीस म्हणून पाळटात. इंटरनॅशनल नर्सीस डे. फ्लॉरेन्स नायटिंगेल हांच्या स्मरणांत हो दीस. फ्लॉरेन्स नायटिंगेल हांचो जल्म 12 मे 1878 हे दिसा इटलींत जालो. महायुद्धाच्या काळांत तांणी सैनिकांची जी सेवा केली ताचे खातीर तिका जगभरांत प्रतिष्ठा मेळ्ळी. सार्वजनीक आरोग्य आणि रुग्णालयांच्या विशयांत विशेष तज्ज्ञ म्हणून तिचें नाव घेतात. युद्धाच्या काळांत फ्लॉरेन्स नायटिंगेल हांणी

0: जखमी आणि आजारी सैनिकांची सेवा दीस रात केली. सैनिकांचे वतीन तांच्या कुटुंबाक त्यो पत्र बरयताल्यो. रातच्या वेळा हातांत लापयां घेवन त्यो दुयेंतींची सेवा करताल्यो, तांकां पळयताल्यो. तांच्या मनांत आशिल्लो सैनिका बद्दलचो हो आदर आनी मोग, हाचे खातीरच लेडी वीथ लॅम्प अशें तांकां म्हणटाले. तांकां ह्याच नांवान वळखतात. तांचो हो जल्माचो दीस जगभरांत परिचारिका दीस म्हणून पाळटात. तर आयचो हो खास दीस परिचारिका दीस. आनीकय खुबश्यो घटना घडल्यो आयचे हे दिसा. क्लोरोफॉर्मचे संशोधक बेरेन व्हान जस्टस लिबिंग हांचोय जल्माचो दीस आयचोच 12 मे 1803 वर्सांतलो. तर आयचे हे दिसा 1909 वर्सा पुण्यांत अनाथ विद्यार्थ्यां खातीर अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना जाल्ली. आयचेच दिसा जल्मल्ले भारतीय चित्रपट सृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक विजय भट, तांचो जल्म 12 मे 1907 वर्सांतलो. निर्माता, दिग्दर्शक आनी पटकथा लेखक म्हणून तांणी नांव केले. रामराज, बैजू बावरा, गुंज उठी शहनाई, हिमालय की गोदमे अशा चित्रपटांची निर्मिती तांणी केली. 12 मे 1952 हे दिसा प्रजासत्ताक भारताचे पयले संसदीय अधिवेशन सुरू जाल्ले. तर भाषा तज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर हांका बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर ह्या संस्थेचो जी डी बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तो आयचेच दिसा 12 मे 1998 वर्सा. आयचे हे दिसा 2010 वर्सा एस एच कापाडिया हांणी भारताचे 38वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांबाळो. तर अशो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो दीस 12 मे.
1: दिन विशेष.

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातले गीत ऐकपनो निघते सुमेघले.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

शुभ प्रभात या कार्यवन योग का सक्षम परिचारिका ह्या विषयाचेर आता ऐकूया नर्स गीता चंद्रकांत साळगांवकर हांची प्रीती सोयरू हांणी घेतिल्ली मुलाखत आयच्या इंटरनॅशनल नर्सीस डे निमतान.

0: जॉयन केलो, भजनाचो क्लास जॉयन केलो आणि हांव विदीन 3 इयर्स म्हणटा तशें तातूंतसून भायर सरलें.
1: तुमचे काही भजनातले काही वळखी सांगशात?
0: हय, हांव भजन शिकलां. हांव दिलीप रेडकर सर आसा, व्हडले भजनिस्ट ते पालयेचे, तांचे कडेन शिकलां. आणि मागीर संगीत शिकलां हांव, कित्याक जेन्ना एखादे भजन शिकता तेन्ना स्वर कितें तो कळपाक जाय, खंय लावपाक जाय, बाबा काळी 4 काळी 5 आसता ती कळपाक जाय म्हणून मागीर हांव संगीत क्षेत्रांत श्री राजेंद्र सिंगबाल हांचे कडेन हांव संगीत शिकलां. आणि मागीर कोविडाच्या टायमार म्हजे ते खंय तरी फाटीं पडले, ताका लागून मातशें हांवें थंय स्टॉप जालें. हांव मध्यमा पूर्ण पासून हांवें म्हजें संगीत कम्प्लीट केलां.
1: खरेंच. तशेंच तुमी नाटकांनी काम केलां अशें हांवें आयकलां, कांय नाटकां आमकां सांगशात?
0: संगीतान आवड आसल्या कारणान नाटक करपाकूय म्हाका अशें दिसतालें की कितलींशींच बायलां फुडें सरून नाटकान काम करता, हांवें कित्याक करचें न्ही. सो हे चिंतून उमाकांत कोरगांवकर म्हणून तुमी आयकलां आसतले, नाटकां बसयता डायरेक्टर ते, ताणें एक दीस म्हाका अशेंच विचारलें की कित्याक तुका इंट्रस्ट आसा नाटकान काम करतले, ल्हानसो रोल आसा अशें म्हणून. सैतानी पाश, मागीर कानोपत्रा, बाळ चिलया, अशे म्हणजे 7-8 तरी नाटकांनी हांवें काम केलां.
1: हे अशे वेगवेगळ्या आपल्या क्षेत्रान जेन्ना आमी वता तेन्ना एक मनूय आपले बदलता आणि तेतून म्हणजे फुडे दुसरे कसले काम करपाक एक आपल्याक बळ येता, उर्बा येता. तर जेन्ना तुमका अवॉर्ड मेळ्ळो तेन्ना तुमका कसे दिसले की आपण आणखी मुखार हे काम व्हरचे आणि आतापर्यंत मागीर तुम्ही कितले बरे वेगवेगळ्या क्षेत्राचेर कसे पावण्याचेर वेगळ्या भशेन किती काम केले?
0: एज अ ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणून म्हाका हो अवॉर्ड मेळा आणि ताज्या उपरांत म्हाका खरेंच दिसले की हांवें हातून खूप काम करपाक जाय. हांवें तुमकां पयलीं सांगला की म्हाका टायमाचे बंधन, हांव केन्नाच म्हणजे टायम 4 जालो, 4:30 जाली आतां घरा वचपाक जाय हे हांव केन्नाच चिंतना. टायमा भायर वचून हांव काम करता म्हणजे एक्स्ट्रा एक्टिविटीज कशें आसा, 4:30-5 घरा आयले की मागीर हांव योगा क्लास जॉयन करता. म्हणजे म्हजी गांवांची बायलां आसा 17-18 जाणां, तांच्यांनी एक दीस म्हाका रिक्वेस्ट केल्ले की तू खुबशे प्रॅक्टीस करता आमकांय शिकय, तू आतां नर्स न्ही तुका खुबशे खबर आसतले अशें म्हणून. सो तांकां हांव योगाय शिकयता, हांवूय बीन करता. सेल्फ हेल्प ग्रूप आसा, मागीर सनातनाची बायलां आसा खुबशे, तांचेय ग्रूप आसा, ती रिक्वेस्ट करता की केन्ना तरी तुका टायम मेळटा जाल्यार आमकां तूं स्क्रिनींग करपाक यो. सो हो टायम, हे सगळे एक्टिविटीज म्हज्या टायमा भायर, तातून हे ना. सो म्हाका आवडटा म्हणून हांव करता.
1: सिस्टर, आतां जसो जसो पावस लागीं येता, प्रत्येक म्हयन्यान वेगवेगळ्यो घेवपाच्यो आमच्यो काळजी वेगवेगळ्यो आसता, तर पावसान चड करून घेवपाच्यो काळजी खंयच्यो?
0: पावस येवचे पयलीं आमी एक्च्युली न्ही एप्रील मे म्हणजे आमी मलेरिया डे बीन सेलिब्रेट करता आणि आमचे ओडोकसी वर्कशॉप असता. ओडोकसी वर्कशॉप म्हणजे बोर्ड मेंबर्स असता, कॉन्ट्रॅक्टर बीन असता, तांकां आमी आफयता आणि अवेरनेस करता की तुम्ही तुमचे गावान लोकांक सांगात, प्लस आमी सांगता की नाल्लीच्यो कट्ट्यो असता, आयस्क्रीमीची कप्स असता, मागीर तांच्यो भालद्यो फुडक्यो जे कितें नाका तांकां, जे यूज करना अश्यो वस्तू आसा त्यो पावसाक तुमी भायर उडोव नाका. ते तुमी एका जाग्यार एका पिशवेन घालून खंय उदक पडना थंय तुमी दवरपाच्यो, नाजाल्यार ते कचरेवाले येतात तांकां तुमी पंचायत लेवलाचेर व्हरता तांकां दिवपाचो. कित्याक लागून तर हे जर भायर उरले जाल्यार पावस आयलो तेतून उदक उरता आणि थंय मॉस्किटो ब्रीड करता. एखादो मलेरिया पेशंट जर थंय आसत जाल्यार ती मॉस्किटो त्या पॉझिटिव्ह पेशंटाक चावता आणि ती आणी कितलेशेच लोकांक चावून तो मलेरिया कितलेशेच जणांक दिता. सो हाजेर अवेरनेस करपाक हे 2 महिने आमी भरपूर होम विजिट्स करून स्पेशल आयसी एक्टिविटीज घेता आणि लोकांक आफयता आणि अवेरनेस करता की बिफोर मान्सून ताणें कितें करप.
1: इतले बरे तुम्ही सांगले आमकां, आमच्या आयकुप्यानूय बरे भशेन आयकले. आता लास्ट मेसेज तुम्ही कितें दिवपाक सोदता?
0: प्रत्येक नागरिकाक म्हणजे अबाउट 30 आसूं किंवा ल्हान भुरगे आसूं, सिकनस हे कोणेच आंगार तोलचे न्ही. तुमचे लागी जर हेल्थ सेंटर आसत जावं पीएचसी आसत जाल्यार ताणें थंय वचून कन्सल्ट करचे. आतां खुबश्यो गव्हर्मेंटाच्यो फेसिलिटी आसा, थंय वचून ताणें कन्सल्ट करपाचे. जर दोतोर ना जाल्यार आमी आसता थंय, आमचे कडेन उलोवपाचे, कितें प्रोब्लम आसा जाल्यार आमकां सांगचे. आनी ह्यो ज्यो हॉबीज आसा तेंच्यो जाल्यार ताजेर ताणें काम करचे. खुबशीं बायलां आमी भायर सरनात आनी जी आमकां आवड आसा आमकां ती आमची भितरूच उरता. सो ताणें डान्स क्लास जॉयन करचे, योगा क्लास जॉयन करचे आणि स्वताक ताणें जाता तितले बिझी दवरपाचे.
1: खूप बरे विचार तुम्ही मांडले, धन्यवाद सिस्टर. सिस्टर गीता तुम्ही म्हापशा अल्डनचे आणि पुराय गोयचे असे भूषण असा. तुमका परिचारिका दिसाच्यो खूप खूप शुभेच्छा. तसेच तुम्ही तुमचो मोलादीक वेळ आकाशवाणीच्या आयकुप्यांक दिलो म्हणून तुमका हांव प्रीती सोयरू ऑल इंडिया रेडिओ पणजे वतीन देव बरे करू म्हणता.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक विदेशी वस्तूच्या वाट्यार थळावी उत्पादनां वापरपाचे, पेट्रोल आनी डिझेलाचो वापर कमी करपाचे, तशेंच मेट्रो, इलेक्ट्रीक वाहनां आनी भौशीक येरादारी चड वापर करपाचे आवाहन केलां. परिस्थिती सामान्य जायमेरेन लोकांनी भांगर खरेदी करप टाळचे अशें तांणी सांगलां. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले की भारताकडेन अन्नसाठो भरपूर असून देशात अन्नाचो उणाव ना. कोटीतीर्थ कॉरिडॉराचे काम बेगीनूच दिवाडे जुवार सुरू जातले अशी घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. कांय पंचायत प्रभागा खातीर जाल्ले पोटवेंचणुकेचे मतदाना उपरांत मतमेजणी जावन निकाल जाहीर जाल्यात. अंदू वर्सा हज यात्रेक गोंयांतल्यान 145 यात्री वचपाचे आसात. तातूंतलो पयलो 90 जणांचो पंगड आयज मुंबय वचपाक भायर सरतलो. राज्यांतल्या सगळ्या कामगार कंत्राटदारांक आनी बांदकाम आस्थापनांक गोवा इमारत आनी हेर बांदकाम कामगार कल्याण मंडळाकडेन बेगोबेग नोंदणी करची अशी सुचोवणी कामगार आनी रोजगार आयुक्तालया वतीन जारी केल्या. गोवा सायन्स सेंटर वतीन 16 ते 18 मे ह्या काळात वैयक्तीक छंद प्रदर्शनाचे उक्तावण केला. संवसारीक वस्तूसंग्रहालय दिसाच्या फाटभुयेर ह्या प्रदर्शनाचे आयोजन केला. तरणाटे वेव्हार आणि खेळा मंत्रालयान माय भारत पोर्टलाचेर राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संघटनेच्या सहकार्यान देशातल्या तरणाट्यांखातीर राष्ट्रीय अवयवदान जागृताय प्रश्नमाची सर्त घडून हाडल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या

0: पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें.
0: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषत ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

0: यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1,313 घसरून 76,015 बंद झाला, तर निफ्टी 360 घट नोंदवून 23,816 बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे आयसीसीनं पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: कष्टाच्या फाटभुयेर लोकांनी इंधन आणि विदेशी उत्पादनाचो वापर कमी करचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. तांचे वांगडा आनीक 4 मंत्र्यांचो लेगीत जातलो सोपूतविधी. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालचे आदले मंत्री सुजीत बसू हाका दक्षिण दमदम नगरपालिका

0: भरती घोटाळ्यासंबंधात अटक केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या स दिसांच्या दौऱ्यार वतले. आणि खेळात, आयपीएल क्रिकेटात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांचे मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक विदेशी वस्तूच्या बदलाक थळावी उत्पादनां वापरपाचे, पेट्रोल आणि डिझेलाचो वापर कमी करपाचे, तशेंच मेट्रो, इलेक्ट्रीक वाहनां आणि भौशीक येरादारीचो चड वापर करपाचे आवाहन केलां. वडोदरा गुजरातात एके कार्यावळीत उलोवप करताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की परिस्थिती सामान्य जायमेरेन लोकांनी भांगर खरेदी करप टाळचे. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर कार्यालयात व्हर्च्युअल बसका आणि घरच्यान काम वर्क फ्रॉम होम हाका प्राधान्य दिवपाचेर तांणी भर दिलो. शाळांकूय कांय काळ ऑनलायन वर्ग सुरू करपाचो सल्लो प्रधानमंत्र्यांनी दिला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. शाराच्या खानापारा वाठारातल्या पशु वैजकी महाविद्यालयाच्या खेळा मैदानाचेर जावपी सुवाळ्यात आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य तांकां पदाचो आणि गुप्ततायेचो सोपूत दितले. मुखेलमंत्र्यांवांगडा 4 मंत्री लेगीत सोपूत घेवपाचे आसात. भाजपा कडल्यान 2 आणि एजीपी आणि बीपीएफ कडल्यान दरेकी 1 मंत्री म्हळ्यार रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो आणि अजंता नेओग हे 4 मंत्री सोपूत घेतले. आसाम विधानसभेचे अध्यक्षपदाखातीर आदले मंत्री रणजित कुमार दास एनडीएचे उमेदवार असतले असो उल्लेख शर्मा हांणी सोशल मिडियाचेर केला. शर्मा हांचो मुखेलमंत्री म्हणून हो सेगीत 2रो काळ जाल्यार आसामात एनडीए सरकाराचो हो 3रो कार्यकाळ आसा. सोपूत घेवपाच्या सुवाळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन असे जायते मानेस्त हाजीर असतले. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगाल सरकाराचे आदले उजो पालोवपी आणि आपत्कालीन सेवा मंत्री सुजीत बसू हांका दक्षिण दमदम पालिका महामंडळाच्या भरती घोटाळ्यासंबंधी कोलकाता हांगा अटक केल्या. आदले टीएमसी सरकाराच्या काळात बसू हांणी अर्थिक फायद्याच्या बदलाक दक्षिण दमदम नगरपालिका खाला वेगवेगळ्या पदांखातीर सुमार 150 उमेदवारांची शिफारस केली असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगला. पालिकेतल्या वेगवेगळ्या व्यक्तींक नोकरी दिवपाच्या बदलाक बसू हांणी घेतिल्ल्या फ्लॅटांच्या रुपात गुन्ह्यांवातल्यान मेळिल्ल्या थेट येणावळीचो सोद ईडीन सोदून काढला असे अधिकाऱ्यांनी सांगले. तशेंच ताच्या नियंत्रणाखाला बँक खात्यात जमा जाल्ली व्हड प्रमाणात रोख रक्कम सोदपाक तपास एजन्सीक यश मेळ्ळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोमनाथ अमृत पर्व उत्सवा वेळार गुजरातातल्या सोमनाथ देवळात प्रार्थना आणि महापूजा केली. या जीर्णोद्धार जाल्ल्या देवळाची 75 वर्सां पुराय जाल्यात. खंयचोय देश आपल्या मुळाकडेन जोडिल्लो उरलो जाल्यारूच तो बरोच तेप घटमूट उरूंक शकता असे म्हणून ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की
1: पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर में 75 वर्ष पहले प्राण प्रतिष्ठा हुई तब भारत ने एक नई चेतना यात्रा शुरू की थी. आज 75 वर्ष बाद वही यात्रा और अधिक व्यापक रूप में हमारे सामने है. हमें इसे नई ऊंचाई पर लेकर जाना है. हमारे संकल्पों को पूरा करने में दादा सोमनाथ का आशीर्वाद हमेशा हमारे साथ रहे, यही प्रार्थना है.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या भेटीक सुरुवात करतले. 5 राष्ट्रांच्या या भोवडेच्या पहिल्या पावड्यार प्रधानमंत्री मोदी शुक्रारा संयुक्त अरब अमिरातीत पावतले आणि थंय राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान हांची भेट घेतले. दोन्ही फुडारी द्विपक्षीय प्रश्नांचेर खासा करून ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्याचेर तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर चर्चा करतले. घटमूट राजकीय, सांस्कृतिक, अर्थिक आणि लोकांमधल्या संबंधांचेर आधारिल्ली द्विपक्षीय व्यापक रणनीती भागीदारी आणिक वाढोवपाचे मार्गांचेर ह्या वेळार चर्चा जातली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8

0: वाजून 40 मिनिटांचेर आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला की भारताकडेन अन्न साठो भरपूर असून देशात अन्नाचो उणाव ना. नवी दिल्लीत भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांच्या वांगडा सायन्स एक्सलन्स फॉर हेल्थ थ्रू एग्रीकल्चर ट्रान्सफॉर्मेशन या उपक्रमाचो संयुक्तपणान शुभारंभ करतना मंत्री उलयताले. मंत्री चौहान हांणी सांगले की भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय वैजकीय संशोधन परिषद हांणी संयुक्तपणान सुरू केल्लो हो उपक्रम लोकांच्या निरोगी जीवनशैलीक चालना दिवपाक मजत करतलो. उत्पन्न जावपी अन्न हे लोकसंख्येच्या भलायकेच्या गरजांकडेन सुसंगत असतले. हे सुनिश्चित करपाक सेहत अभियान एक आधारस्तंभ म्हणून काम करतलो. सेंद्रीय आणि शाश्वत कृषी पद्धतींक प्रोत्साहन दिवपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो. जाका लागून नागरिकांची भलायकी सुधारपाक महत्वपूर्ण योगदान मेळटले असे मंत्री चौहान हांणी सांगले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी धरीघाट ऑनरिहार प्रवासी गाडयेक 5वो बावटो दाखयलो. ही नवी रेल्वे सेवा माऊ आणि गाझीपूर जिल्ह्यातल्या प्रवाशांक परवडपी सुरक्षित आणि सोयीस्कर जोडणी दितली. ह्या निमतान उलयतना मंत्री वैष्णव हांणी माहिती दिली की ही गाडी रोखडीच वाराणसी मेरेन वाढयतले. उत्तर प्रदेशात चालू आशिल्ल्या जायत्या महत्वाच्या रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचो मंत्री अश्विनी वैष्णव हांणी ह्या वेळार एक नियाळ मांडलो. गंगेचे दक्षिणेक प्रयागराज कानपूर आग्रा दिल्ली मार्गाचेर एक मुखेल 4-लेन कॉरिडॉर तयार केला असे तांणी सांगले. अस्तंत बंगाल राज्य सरकारान बांगलादेश शिमेचेर कुंडो बांधपा खातीर सीमा सुरक्षा दळाक जमीन हस्तांतरीत करपाचो निर्णय घेतला. वेंचणुके उपरांत अस्तंत बंगालात नवे सरकार तयार जाला आणि पयले मंत्रीमंडळ बसकेत हो निर्णय झाला. या निर्णयाबद्दल उलयतना अस्तंत बंगालचे मुख्यमंत्री सुवेंद्र अधिकारी हांणी सांगले की
2: आज पहिले कॅबिनेट में हम लोग बीएसएफ को लँड ट्रान्सपोर्ट करने का डिसिजन ले लिया है. लँड ट्रान्सपोर्ट आज से शुरू होगा. पहले कॅबिनेट आने वाला 45 डेज के अंदर पूरा के पूरा जमीन एमएचए को ट्रान्सफर करेगा. बीएसएफ फेंसिंग पूरा कर देगा और इलीगल इन्फिल्ट्रेटर्स का जो हमारी प्रॉब्लम चल रहा है ये भी कुछ दिन के अंदर रिजॉल्व हो जाएगा.
1: आयपीएल क्रिकेटात काल राती धर्मशाळा हांगाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमात झाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्सान पंजाब किंग्साक 3 विकेटींनी हारायलो. मजगती आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं सांजे 7:30 मॅच सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम मेघालय उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण हिमाचल प्रदेश लडाख आणि जम्मू काश्मीरात गडगड आणि गारांच्या वादळाची शक्यता असा. हवामान खात्यान आयज दिल्ली पंजाब हरियाणा चंडीगड बिहार आणि उत्तराखंडात वाऱ्याचो वेग वराक 6 किलोमीटर मेरेन पावतलो असो अदमास उक्तायला. तसेच उत्तर प्रदेश झारखंड अस्तंत बंगाल ओडिशा कर्नाटक आणि ईशान्य राज्यात आज गडगड आणि वीज पडपाची शक्यता असा. ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी कंत्राटी पद्धतीचेर खबरां निवेदक घेवपाचे असात. ते खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां. कोकणी भाषेचे आणि अनुवाद करपाचे ज्ञान असप गरजेचे असा. इच्छुक उमेदवारांनी 17 मे 2026 मेरेन अर्ज करचो असे कळीत केला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुयेर लोकांनी इंधन आणि विदेशी उत्पादनांचो वापर कमी करचो असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटीत आसामचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. तांचे वांगडा आनीक 4 मंत्र्यांचो लेगीत जातलो सोपूत विधी. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालचे आदले मंत्री सुजीत बसू हाका दक्षिण दमदम नगरपालिका भरती घोटाळ्या संबंधात केल्या अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात नेदरलँड स्वीडन नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर वतले. आणि खेळात आयपीएल क्रिकेटात आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं सांजे 7:30 खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.

0: 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे म्हादय चॅनल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबर

0: आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे. येयात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: आयकपना आकाशवाणी पणजी केंद्राचे हे म्हादय चॅनल. आता ऐकूया चित्रसंगीत हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. ऐकूया नजराना प्यार का ह्या फिल्मातले गीत. विठाबाय पटेल हांची रचना, हेमंत भोसले हांचे संगीत, गीताक जोड आवाज किशोर कुमार आशा भोसले हांचा.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर लोकांनी इंधन आनी विदेशी उत्पादनाचो वापर कमी करचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां. भाजपाचे वरिश्ठ फुडारी हिमंत विश्व शर्मा आयज गुवाहाटींत आसामचे मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. तांचे वांगडा आनीक 4 मंत्र्यांचो लेगीत जातलो सोपूतविधी. अंमलबजावणी संचालनालयान अस्तंत बंगालचे आदले मंत्री सुजीत बसू हाका दक्षिण दमदम नगरपालिका भरती घोटाळ्या संबंधात अटक केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतले. कृषी आणि शेतकार कल्याण

0: 아까촌이 번지기나 제 햄하드 채널.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

ऐकपण चित्रसंगीत या कार्यक्रम योकार ऐकूया आरोप ह्या फिल्मातले गीत. भूपेन हजारिका हाणें संगत संगीतबद्ध केल्ले. माया गोविंद हांची रचना. किशोर कुमार लता मंगेशकर हांच्या जोडावाचातले गीत आता ऐकूया.

चित्र संगीत या कार्यक्रमांत आता ऐकूया राज ह्या फिल्मातले गीत. नदीम श्रवण हांची संगीत, समीर हांची रचना, गीताक जोड आवाज उदित नारायण, अलका याग्निक हांचो.

0: चित्र संगीतकार अरविंद घेऊया एक विसव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: rnuairpanaji@gmail.com
1: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे महादेव चॅनल भक्तिधारा ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. ऐकूया साधना सरगम यांच्या

0: श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिगीत नुकतंच आपण ऐकलं.
1: भक्तांची माऊली या अभंगात दुर्गेचे वर्णन करत असताना ती शरणागताचे अभयस्थान असून भक्तांचे जीवन सुखकर करण्यासाठी दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी तिच्याकडे वरदान मागितलेले आहे.

0: श्रोते हो, साधना सरगम यांनी गायलेल्या या भक्ती गीताने भक्ती धारा या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: पुलिस?
2: मिस सीमा
1: जी,
2: अभी पुलिस स्टेशन आई है.

0: ऐक बनं.
1: कातारच्या ह्या कार्यावळीत निमाणे सुवातीर तुम्ही ऐकले सी आल्वारीस बेटी फन्स आंतोनेन हांच्या आवाजातले कातार. इतल्यान कातारची कार्यावळ हांगा सोंपता. मुखावेली कार्यावळ तुमच्या मुखार कांय खिणा भितरच.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
3: RNUAIRPANAJI@gmail.com.
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे. येयात
3: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी आकाशवाणी.
0: दोनशे 233 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचेर आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपनो. आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज ह्या कार्यावळीत तुमकां ऐकपाक मेळटले पंडीत रत्नाकांत रामनाथकर हांगेले गायन राग देसी, उपरांत राग कुकू बिलावल तुमकां ऐकपाक मेळटलो. सुरवेक ऐकूया पंडीत रत्नाकांत रामनाथकर हांच्या गायनांत राग देसी.

ऐकपे ना, पंडित रत्नाकांत रामनाथकर हांच्या गायनान राग देसी निकतो सुमेळगलो. आता तांच्याच गायनान ऐकूया राग कुकू पिलावलो.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे. येयात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल तुम्ही ऐकतात. तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जावन 7 मिनटां जातात. फिल्मी संगीत गाता रहे मेरा दिल.

चितना नहीं सपना या फिल्मा खतीर हो आवाज जैसे डाय संजा शिलो तुम्ही ऐकले कोकणी फिल्मातले हे गीत काळीज आवयचे आणि आता आयजूय बी तितलेच लोकप्रिय आशिले पडोसन फिल्मातले हे गीत किशोर कुमार मन्नाडे आणि सांगतांच्या आवाजान राजेंद्र कृष्ण हांची रचना संगीतकार राहुल

अभिनय, संगीत, गीत, गायिका मळार लोकप्रियतेच्या तेंगशेर पाविले हे फिल्म पडोसन. आणि या फिल्मा खातीर राहुल देवबर्मन हांचे संगीत आशिले, किशोर कुमार मन्नाडे आणि सांगा त्यांच्या आवाजान हे गीत राजेंद्र कृष्ण हांचे. या गीता वांगडा सोपता गाता रहे मेरा दिल. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकतात. तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी 11 वरां जाऊन 31 मिनटां जाल्यात. एनसीआरटीन प्रायोजित केली ही कार्यावळ, ऐकूया उमंग.

आधीच्या नेला बेलांची सभा 5:30 सुरू करताना इंग्लिशातले यो आणि घेऊन येतात. ग्रीन केमिस्ट्रीचे आधारित कार्यावळ सेंट झेवियर्स कॉलेज म्हापशेच्या भुरग्यांनी सादर केली. याद असूनही ही युवावाणी 5:30 सवरा जाऊन 15 शब्दुली, सवरा 35 कातारा. मराठी चित्रपट संगीत 7 प्रादेशिक खबरो 7:20 झाल्या उपरांत 7:30 चावडे. शेतकामत्या खातीर आशिल्ली आयची कळ्यावळ घेऊन येता आफ्रिकन स्वाईन फिवर. डॉक्टर संजय कुमार उधरवार हांणी दिल्ली माहिती. गीत गजल 8:15 8:30 इंग्लिशातले कार्यावळ द मारियो द मॅन बिहाइंड द स्माइलिंग पेन ऑस्कर द नॉरॉन यांचे उलव. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. तुमच्याच मागणेवेल्यान गोंयची ल्हारा रातच्या 10:00 म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर विचारपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुम्ही आयकली. कार्यावळींची हिरूपरेषा.

नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच्या या कार्यक्रमात आम्ही प्रसारित करणार आहोत स्त्री समतेची वाटचाल, संगीता अभ्यंकर यांचं भाषण, तसंच दया मित्रगोत्री यांच्या कविताही आपण ऐकू शकाल. भगिनीनो, असेच मनात घर करून राहिलेले हे शब्द, आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी असते, तिच्यातून धडे घेण्याची तयारी ठेवायची असते, याच शब्दांचा आधार घेत कार्यक्रमाची ही सुरुवात भक्तिरचनेनं.

0: समर्थ रामदासांचीही रचना होती. गायिका होत्या अश्विनी भिडे देशपांडे. हे तेजाचं मंदिर भगिनीनं ऊर्जा देणारी ही भक्ती रचना. आणि कार्यक्रमात यानंतर असाच हा आपल्या आपुलकीचा जवळ असलेला विषय ऐकूया. स्त्री समतेची वाटचाल या विषयावरील हे भाषण संगीता अभ्यंकर यांचं ऐकूया. स्त्री समतेची वाटचाल.
1: नारी समतेची वाटचाल या विषयावर आज थोडासा संवाद आकाशवाणीच्या श्रोत्यांशी करताना अनेक विचार प्रवाह मनात उसळी मारत आहेत. सगळ्यात आधी वाटचाल या शब्दाकडेच मी वळेन. या शब्दामुळे कुठून तरी निघून आपण कुठेतरी चाललोय याची जाणीव होते. विषमतेकडून समतेकडे, असमानतेकडून समानतेकडे, बंधनातून स्वातंत्र्याकडे किंवा मुक्तीकडे, की भेदभावाकडून समभावाकडे. स्त्री पुरुष परस्पर पूरक नात्याचा विचार करत असताना भेदभावाकडून समभावाकडे हीच वाटचाल मला महत्वपूर्ण वाटते. स्त्री आणि पुरुष यांची निसर्ग नियमाने बनलेली शरीरं, त्यांचे वेगवेगळ्या प्रमाणातले वेगवेगळे हॉर्मोन्स, त्यानुसार त्यांचा शारीरिक मानसिक विकास आणि निसर्गदत्त वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या आपण मान्य केल्याच पाहिजेत. आणि त्यामुळे मुळातच आपण त्यांना एका पारड्यात तोलू शकत नाही. त्यामुळे समतेचा खरा अर्थ समभाव हाच माझ्या दृष्टीने योग्य आहे. स्त्री मुक्ती चळवळ, नारी समता चळवळ यांच्या इतिहासाकडे न वळता सद्यस्थितीतील भारतीय नारी आणि समाज यांनी समभावाचा दृष्टिकोन जोपासला पाहिजे असं मला वाटतं. आणि नारी समतेची ही चळवळ खरं तर समाजामध्ये रुजली आणि समाजातल्या सगळ्या घटकांच्या मनामध्ये हा समभाव रुजला तरच नारी समता खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये येईल. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय? निवडीचं स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य स्त्रीला असणं म्हणजे ती स्वतंत्र असणं असं आपण नेहमीच ऐकत आलोय. आता हे निर्णय घेताना आणि परिस्थितीनुसार योग्य त्या गोष्टीची निवड करताना कुटुंबातील, समाजातील, देशातील व्यक्तींचं हित लक्षात घेणं ही सुद्धा स्त्रीची स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी ठरते. सुनीताबाई देशपांडे यांनी त्यांच्या आहे मनोहर तरी या पुस्तकामध्ये एक खूप छान वाक्य म्हटलंय. त्या म्हणतात, मनपसंत बंधनं स्वीकारण्याची मोकळीक म्हणजेच स्वातंत्र्य. किती छान आणि समर्पक विचार आहे हा. मग बाबा आमट्यांची पत्नी असो की महात्मा गांधीजींची पत्नी कस्तुरबा असो, ह्या सगळ्यांनी हीच तर बंधनं स्वतःच्या मनाने स्वीकारली होती आणि म्हणून त्या बंधनाचा त्यांना जाच झाला नाही. पण जर एखादा पुरुष ठरवत असेल की माझ्या पत्नीनी माझ्या कामासाठी असा असा त्याग केला पाहिजे, हे त्याने तिच्यासाठी ठरवणं हे मात्र चूक आहे, असं तिला वाटणं आणि तिने तिच्या निर्णयाची निवड करणं हेच माझ्या मते नारी समता किंवा तिचं स्वातंत्र्याचं लक्षण आहे. नारी समतेचा किंवा समभावाचा अंगीकार करण्यासाठी आपल्या मनातल्या चौकटी मोडण्याची नितांत गरज आहे. बायकी कामं आणि पुरुषी कामं अशी साचेबद्ध चौकट आपण समाजामध्ये रूढ केलीय आणि तिचा जाच केवळ आजच्या स्त्री

स्त्रीलाच नाही तर पुरुषांना सुद्धा होतो. त्यामुळेच समभावाच्या वाटचालीसोबत सहजीवनाची वाटचाल करताना ज्याला जे उत्तम जमतं ते त्याने करावं, हाच खरा तो समभाव आणि हीच ती नारी समता. नवऱ्याला उत्तम स्वयंपाक येत असेल तर तो त्याने करायला काहीच हरकत नाही. एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करायला आवडत नसेल तर तसं जाहीररित्या कबूल करताना तिलाही अपराधी वाटायची गरज नाही. परिस्थितीनुसार कुटुंबातील घटकांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मनापासून स्वीकारणं म्हणजेच समभाव आणि म्हणजेच समता. मग त्यात मुलांचा सांभाळ असेल, करिअर असेल, समाजकार्य असेल किंवा वडीलधाऱ्यांची सेवा करणं, काळजी घेणं असेल, हे काम स्त्रीनेच करावं किंवा अमकं काम पुरुषानेच करावं अशी रूढ चौकट तोडली की नारी समतेची वाटचाल यशस्वी होऊ लागली असं म्हणता येईल. स्त्री ही अबला आणि पुरुष तिचा रक्षण करता, हा सुद्धा आपल्या मनात पिढ्यानपिढ्या घट्ट बसलेला एक विचार आहे. माझ्या लहानपणीचं एक उदाहरण सांगते. शाळकरी वयातल्या आम्हा 3-4 मैत्रिणींना चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जायचं होतं, पण मुली मुलीच कशा जाणार असं म्हणून माझी आई परवानगी देत नव्हती. शेवटी तिने माझ्या भावाला आमच्या सोबत पाठवलं आणि तिला मुली सुरक्षित असल्याचा दिलासा मिळाला. खरं तर आमचा हा रक्षण करता भाऊ तेव्हा फक्त 7 वर्षाचा पहिलीतला मुलगा होता, तो काय आमचं रक्षण करणार होता. पण आईच्या मनामध्ये जी चौकट होती त्याच्यात हा विचार फिट्ट बसत होता. श्रोते हो, अशा अनेक गोष्टी तुम्हालाही आठवतील. आठवल्या तर जरूर आठवा, घरच्यांना सांगा, आठवून हसा आणि स्वतःमध्ये, घरच्यांमध्ये आणि पर्यायाने बदल घडवा. आणि हीच तुमची माझी सर्वांची नारी समतेच्या दृष्टीने वाटचाल असेल. या वाटचालीकडे बघताना स्त्रियांनी पारंपरिक स्त्रियांची कामं या चौकटीबाहेर आज कितीतरी क्षेत्रात यशस्वीता मिळवली आहे त्याची काही उदाहरणं आपण दरवर्षी महिला दिनाच्या वेळी तर ऐकतोच, पण पुन्हा एकदा आज नारी समतेकडे जात असताना स्त्रियांनी पुरुषांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रांमध्ये किती यश मिळवलंय ह्याचा लेखाजोखा घ्यायला मला नक्कीच आवडेल. आणि म्हणूनच असंही मी म्हणेन की याचबरोबर पुरुषांनी स्त्रियांच्या म्हणून मानलेल्या कामांमध्ये सुद्धा असंच यशस्वी होणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजेच एका दुसऱ्याच्या कामाप्रती आदरभाव निर्माण होईल आणि आदरभाव आला की आपोआपच समभाव होईल. त्यामुळे बायकांची कामं हलक्या दर्जाची आणि पुरुषांची कामं ही जास्त योग्यतेची असंही आपल्या मनामध्ये जे सुप्तपणे आहे ते निघून जाईल. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा पाहिलं तर एकच काम करणाऱ्या कामगार स्त्रीला आज कमी वेतन किंवा कमी रोजगार मिळतो आणि त्याच कामासाठी पुरुष कामगाराला जास्त रोजगार मिळतो. अशाच रीतीने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याचं क्षेत्र, कुठलंही क्षेत्र घेतलं, राजकीय क्षेत्र, तरी प्रत्येक ठिकाणी हा जो जेंडर बायस आहे किंवा भेदभाव जो आहे स्त्री पुरुषातला तो दिसत असतो. आणि म्हणूनच नारी समतेची वाटचाल म्हणजे भेदभावाकडून समभावाकडची वाटचाल असं म्हणायला मला आवर्जून आवडेल. आता काही उदाहरणं स्त्रियांनी पादाक्रांत केलेल्या पुरुषी म्हणल्या जाणाऱ्या क्षेत्रातली. भारतीय सेना दलांमध्ये अनेक वर्ष महिलांचा सहभाग हा वैद्यकीय सेवांपुरताच मर्यादित होता. परंतु 1993 साली 25 महिलांची पहिली तुकडी लष्करात ऑफिसर म्हणून दाखल झाली. 2011 मध्ये लेफ्टनंट कर्नल मिताली मधुमिता या शौर्य पुरस्कार प्राप्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. 2016 साली फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कांत या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या. हल्लीच भारतीय नौसेनेने महिलांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांसाठी द्वार खुलं केलं आहे. प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांची संख्या खरं तर लाखोंच्या घरात जाईल. आजच्या घडीला यशस्वीतेच्या पायऱ्या चढत असलेल्या काही जणींच्या कार्याचा ओझरता उल्लेखही आपल्याला स्फूर्तीदायक ठरेल यात शंकाच नाही. वास्तुरचनाकार आणि नगररचनाकार म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या शीला श्रीप्रकाश या शिल्प आर्किटेक्ट्स ही स्वतःची फर्म स्थापन करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आर्किटेक्ट आहेत. 1200 अधिक वास्तूंचे स्थापत्य करणाऱ्या आर्किटेक्ट शीला यांनी 1987 साली वर्ल्ड बँक आणि हुडको यांना अत्यंत अल्प किमतीच्या घरांच्या वसाहतींची रचना करून दिली, तर दुसरीकडे कित्येक प्लॅटिनम रेटेड ऑफिस बिल्डिंगची रचनाही त्यांनी.

0: ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या त्या संस्थापक सदस्य असून चेन्नई स्मार्ट सिटीच्या संचालक आहेत. सामाजिक चळवळीमध्ये अग्रभागी असलेल्या मेधा पाटकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आपल्याला माहिती आहेत, परंतु लक्ष्मी अगरवाल ही आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तनासाठी झटणारी तरुणी फारशी कोणाला माहीत नाही. तिचं कार्य विलक्षण आहे. वयाच्या केवळ 15व्या वर्षी एका 32 वर्षीय पुरुषाने केलेल्या ऍसिड हल्ल्याचा बळी ठरलेली लक्ष्मी धैर्याने उभी राहिली. ऍसिड विक्रीवर नियंत्रण आणण्याची मागणी करणाऱ्या तिच्या पिटिशनवर 27,000 लोकांनी सह्या केल्या. अखेर सुप्रीम कोर्टाने तिची मागणी मान्य केली. छाव फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची लक्ष्मी संचालक आहे. ऍसिड हल्ल्याचा बळी ठरलेल्या स्त्रियांना ती आज आधार देते. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य महत्वाचे आहे हे केवळ शब्दांनी सांगण्यापेक्षा 29 वर्षांची लक्ष्मी आज एका टीव्ही शोची होस्ट म्हणून आत्मविश्वासाने वावरते आहे. लवकरच तिच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या चित्रपटामध्ये ऍसिडने विद्रूप झालेल्या चेहऱ्याच्या लक्ष्मीची भूमिका ज्या अभिनेत्रींनी स्वीकारलीये तिच्याही या निर्णयाला आपण दाद दिली पाहिजे, कारण भारतीय सिनेमाच्या पडद्यावरती सुंदर असण्याचं महत्व आणि एका अतिशय सुंदर अभिनेत्रीनी लक्ष्मीची भूमिका करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. वयाच्या 15व्या वर्षी मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये 200 हून अधिक मालिका, वेब सिरीज आणि चित्रपट बनवणारी यशस्वी निर्माती एकता कपूर आपल्याला माहिती आहे. अनेक पुरस्कारांची मानकरी असलेल्या एकता कपूरला एशिया वीक मॅगझिनने एशियाज मोस्ट पॉवरफुल कम्युनिकेटर म्हणून गौरवलं. विविध देशातील संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री हे बहुभाषी पुरुष असताना या मांदियाळीमध्ये स्वकर्तृत्वाने केंद्रीय मंत्री झालेल्या निर्मला सीतारामन आणि नुकतंच ज्यांचं निधन झालं त्या सुषमा स्वराज या सक्षम आणि कणखर भारतीय महिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आपली नाममुद्रा उमटवताना पाहून खूप अभिमान वाटतो. उद्योग जगतातही उद्योजिका म्हणून अनेक महिला आपली यशोगाथा लिहित आहेत. मी फक्त एकच उदाहरण इथे घेईन. जैव तंत्रज्ञानाद्वारे विविध औषधी घटक आणि आरोग्य रक्षक उत्पादनं बनवणारा पहिला भारतीय उद्योग हा एका महिलेनं सुरू केला आणि त्या म्हणजे किरण मजुमदार शॉ. आज अमेरिका आणि युरोपसह जगातल्या 120 देशांमध्ये तिच्या कंपनीची उत्पादनं म्हणजेच इन्सुलिन, कोलेस्टेरॉल अटोक्यात ठेवणारं रोझिवोस्टॅटिन, कॅन्सरच्या उपचारासाठी कमी किमतीची औषधं आणि अनेक औषधी घटकांचे उत्पादन तिची कंपनी करते. क्रीडा क्षेत्रामध्ये तर आज अनेक नावं घेता येतील, पण मी एकच नाव घेईन, ते म्हणजे आसामची कन्या हिमा दास. 18 वर्षाच्या या स्प्रिंटरने 5 गोल्ड मेडल तर मिळवलीच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या लहान वयामध्ये तिच्यामध्ये असणारी सामाजिक जाणीव आपल्याला दिसून येते. स्वतःचा अर्धा पगार आसामच्या पूरग्रस्तांच्या मदतनीतीसाठी देणारी हिमा दास ही खरंच आजच्या नारीसाठी एक आदर्श उदाहरण आहे. श्रोतेहो, शेवटी मी असं म्हणेन की ज्या दिवशी स्त्री पुरुष भेदविरहित कार्य संस्कृती समान संधीच्या तत्वावर रुजेल आणि परस्पर पूरक सहकार्याची भावना जनमानसात मूळ धरेल, त्या दिवशी नारी समतेची वाटचाल यशस्वी झाली असंच आपल्याला म्हणता येईल. माणूसपणाच्या हमरस्त्याची दिशा दाखवणारी खुणेची पाटी म्हणजे नारी समता. शुभास्ते पंथानहा संतु.
1: भगिनीनं, मनाला एक आगळी वेगळी उमेद ऊर्जा देणारं हे संगीता अभ्यंकर यांचं भाषण आपण ऐकलं. विषय होता स्त्री समतेची वाटचाल.
0: नारी समतेची वाट

0: भगिनीनो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव वाहिनीवरून आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात. क्षणभर विश्रांती.
1: हॅलो
2: राजेश जी, मैं पोलीस थाने से बोल रहा हूँ. आप डिजिटल अरेस्ट में हो, दूसरे कमरे में जाइए अकेले. आपके पार्सल में ड्रग्स मिले हैं, लंबे जाएंगे.
3: 10 लाख दीजिए, बच जाएंगे.
1: सर इतने कहाँ से?
3: एक लिंक भेजा है, अभी प्रोसेसिंग के लिए 2 लाख भेजिए, बाकी बाद में.
1: 2 लाख
4: क्या हुआ पापा?
1: बेटा ये कह रहे हैं कि मेरे पार्सल में से ड्रग्स मिले हैं.
2: अरे
1: काट दिया.
4: पैनिक मत कीजिए पापा, डिजिटल अरेस्ट जैसा कुछ नहीं होता है, ये सब फ्रॉड है.
1: फ्रॉड?
4: पुलिस, बैंक, RBI इत्यादि के नाम से आने वाले साइबर अपराधियों के फोन या वीडियो कॉल से सावधान रहें. उन्हें कोई पैसे ना भेजें और तुरंत पुलिस में रिपोर्ट करें. अगर समझदारी नहीं दिखाओगे
1: तो पैसे गवाओगे.
5: RBI कहता है
6: जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: भगिनीनो, पुन्हा एकदा आपले स्वागत घरकुल कार्यक्रमात. दया मित्र गोत्री सादर करतायत आपल्या कविता.
7: नमस्कार, माझ्या काही कविता मी सादर करते. कवितेचं नाव आहे एकांत. एकांत समयीचे काही क्षण माझ्या हाती घेते, अनबंद मुठीतून माझ्या शब्दांना पेरित जाते. मग डोळ्यामधूनही माझ्या साठवले पाणी येते, पेरून दिल्या शब्दांना मग नवीन पालवी फुटते. अर्थाची फुटता पाने शब्दांची रचना कळते, हळूहळू वाढता पाने मन भावन कविता बनते. इवलीशी माझी कविता मी मनात माझ्या जपते, अन नकळत माझ्या कधी ती अलगद उमटून येते. शब्दांची होता कविता मी पुन्हा रिकामी होते, एकांत क्षणांना हाती मी पुन्हा नव्याने घेते. दुसऱ्या कवितेचं नाव आहे आठवणी. आपण खूप काही काही आठवणी साचवलेल्या असतात, कधी कधी त्या काय करायचं त्या आठवणींचा असा पण प्रश्न येतो. पण माझे मी कवितेतून त्या आठवणी उतरवल्या आहेत. कवितेचं नाव आहे आठवणी. किती दिवस झुरशील आठवणीत, असं सगळ्यांनी म्हटलं म्हणून गोळा केल्या सगळ्या मनभर पसरलेल्या आठवणी, आणि पुरून टाकल्या खोल खोल मातीत अंगणातल्या. किती दिवस झुरशील आठवणीत, असं सगळ्यांनी म्हटलं म्हणून गोळ्या केल्या सगळ्या मनभर पसरलेल्या आठवणी, आणि पुरून टाकल्या खोल खोल मातीत अंगणातल्या. मग जगण्याच्या दिशा शोधत भटकत राहिले इथे तिथे, किती वर्ष गेली कळलंच नाही. मग कधीतरी उगाच वाटलं बघावं तरी आठवणींचं काय झालंय. अंगणात अंगभर हिरवी पानं लिहून घमघमणाऱ्या इवल्याशा फुलांनी सजून झाड उभं होतं बकुळीचं, माझ्या आवडीचं. शब्द कधी कधी आपल्याला आठवतात, कधी आठवत नाहीत. पण शब्दांची मग कविता करायला बसतो तेव्हा काय लिहायचं, कसं लिहायचं हा प्रश्न पडतो. म्हणून मला कधी कधी वाटतं की आपण शब्दांचा जोगवा मागावा, आणि म्हणून ही कविता मला सुचली. कवितेचं नाव आहे जोगवा. जोगवा मागत फिरेन म्हणते शब्दांचा, जोगवा मागत फिरेन म्हणते शब्दांचा, अक्कय्या जोगवा म्हणत, अक्कय्या जोगवा म्हणत, कुणी मूठभर कुणी ओंजळभर घालतीली दान शब्दांचं माझ्या झोळीत. कुणी काहीच न देता रित्या हातांनी पुढं जा म्हणतील, तेव्हा लावावा लागेल त्यांच्या कपाळाला कवितेचा भंडारा. काहीच न बोलता आणि सरकावं लागेल मुकाट्यानं पुढच्या दाराकडे. दुपारभर फुपाट्याच्या उन्हात फिरून दमून परतल्यावर झोळी रिकामी करावी पुढ्यात. शब्द वेचून घ्यावेत मोत्यासारखे अर्थानं टपोरलेले, आणि कविता करावी पुन्हा जोगवा मागण्यासाठी. आयुष्यात अडचणी खूप येतात, दुःख येतात, जगावं की मरावं हा पण असा प्रश्न येतो. पण मला जगायला कवितेनं बळ दिलं. कितीही आयुष्यातल्या अडचणी आल्या, दुःख आले, तरी त्याला तोंड देऊन मी जगण्याचं बळ कवितेतूनच घेतलंय. म्हणून ही कविता, कवितेचं नाव आहे जगण्याचं बळ. कळायला लागल्यापासून आपलं बोट हातात देऊन चालत राहिली कविता माझ्याबरोबर.

कळायला लागल्यापासून आपलं बोट माझ्या हातात देऊन चालत राहिली कविता माझ्याबरोबर, आणि कधी मनात कधी जनात, पण मध्येच कधीतरी हळूच आपलं बोट सोडून घेतलं कवितेनं, हळूच आपलं बोट सोडून घेतलं कवितेनं आणि दडी मारली पार अगदी मनाच्या तळात. कवितेचं दुरावलेपण जाणवलंच नाही तेव्हा, कवितेचं दुरावलेपण जाणवलंच नाही तेव्हा मी दंग माझ्या इंद्रधनुषी स्वप्नात. मग माझ्या दुखावलेल्या मनाला आधार देत कविता पुन्हा सोबतीला आली. मग माझ्या दुखावलेल्या मनाला आधार देत कविता पुन्हा सोबतीला आली पार मनाच्या तळातून हृदयात. लिहित गेले, वाचत गेले, शब्द शब्द साठवीत गेले, कविता होतीच सोबतीला, संकटातूनही तारून गेले. खचलेल्या मनाला उभारी देत आता कवितेनं माझा हात धरला होता. खचलेल्या मनाला उभारी देत आता कवितेनं माझा हात धरला होता. मी आता कवितेच्या मागेच जगण्याचं बळ गोळा करीत. खूपशा आपण घटना ऐकतो पेपरमध्ये वाचलेल्या, निर्भया किंवा उगाचच युद्ध करणाऱ्या अशा, पण त्यातून एक असं वाटतं की ह्या सगळ्याचं कधीतरी अंत व्हावा आणि त्याच्यातून एक नवीनच माणूस जन्माला यावा, आणि त्या विचारातून ही कविता लिहिली. कवितेचं नाव आहे फिनिक्स. बंदुकीच्या नळीवर शांततेला टांगून एक एक गोळी सुटते, एकच आकांत विलक्षण तडफड पुन्हा सारं शांत. बंदुकीच्या नळीवर शांततेला टांगून एक एक गोळी सुटते, एकाच आकांत विलक्षण तडफड पुन्हा सारं शांत. हिरवीगार जंगलं नष्ट होत आहेत काँक्रीटच्या जंगलासाठी, झाडं लावांचा नारा पेपरात फोटो पुन्हा सारं शांत. कुणा निर्भयाला एकटी गाठून उद्ध्वस्त केलं जातंय, मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली पुन्हा सारं शांत. आणखी किती दिवस शांत राहणार आहोत आपण? पेटून उठूया एकदा सारेच एकदम, भले राग झाली तरी चालेल सर्वस्वाची, मग पुन्हा झेप घेता येईल त्याच राखेतून फिनिक्स पक्षासारखी. पाऊस हा माझा अतिशय आवडता आहे. पावसावरती पुष्कळ कविता केल्यात, पण पाऊस म्हणजे माझ्या दृष्टीतून असा मला वाटतो, पाऊस झाडावर कोवळ्या पानावर टाळी देणं, पाऊस डोंगरावर उतारावर धावत दरीत उडी घेणं, पाऊस झोपडीवर फुटक्या भांड्यातून थेंब थेंब साठणं, पाऊस झोपडीवर फुटक्या भांड्यातून थेंब थेंब साठणं, पाऊस अंगणात नाच करीत थेंबांचा तळाभर साचणं, पाऊस तारांवर ओथंबलेल्या थेंबातून इंद्रधनू पेलणं, पाऊस तारांवर ओथंबलेल्या थेंबातून इंद्रधनू पेलणं, पाऊस मातीवर कोवळ्या अंकुराचं हिरवं जगणं, पाऊस मातीवर कोवळ्या अंकुराचं हिरवं जगणं, पाऊस मनावर कागदावर उमटणारं, पाऊस मनावर कागदावर उमटणारं वेदनेचं गाणं, वेदनेचं गाणं. कधी कधी आपण सर्वस्वाचं दान देऊन पण त्या विधाताचं म्हणा किंवा आणि कोणाचं समाधान होत नाही, मग आपल्याला असं वाटतं की काय कमी पडलं आपल्या देण्यात. तर त्यातून ही कविता सुचली आहे. कवितेचं नाव आहे दक्षिणा. तू मागशील तसं माझं सर्वस्व देत गेले, तू मागशील तसं माझं सर्वस्व देत गेले माझ्या सत्वासकट, यज्ञात आहुती टाकावी तसं इदम न मम म्हणत, यज्ञात आहुती टाकावी तसं इदम न मम म्हणत यज्ञाच्या ज्वाला आकाशाला भिडल्या, यज्ञाच्या ज्वाला आकाशाला भिडल्या तेव्हा मला वाटलं माझं सर्वस्व पोचलं असेल तुझ्यापर्यंत. मी रिक्त सर्वस्वाने, मी रिक्त सर्वस्वाने आणि खळकण दोन अश्रू ओघळले डोळ्यातून, आणि खळकण दोन अश्रू ओघळले डोळ्यातून, तू दिलेलं दुःख अजून माझ्यापाशीच तर आहे, तू दिलेलं दुःख अजून माझ्यापाशीच तर आहे, बहुदा दक्षिणा द्यायची राहून गेली आहे, बहुदा दक्षिणा द्यायची राहून गेली आहे. काळोख पण माझा अतिशय आवडता आहे. एकांतात काळोखात मला कविता सुचतात, आणि माझ्या कविता जास्त करून मी रात्रीच लिहिते. त्यातली ही एक कविता, कवितेचं नाव आहे चांदण्यांचे थेंब. काळोखाच्या एकांत मौनात चांदण्याचा थेंब पडतो, काळोखाच्या एकांत मौनात चांदण्यांचा थेंब पडतो आणि पार मनाच्या तळ्यापर्यंत त्याचा नाद घुमत जातो. काळोखाच्या एकांत मौनात

0: चांदण्याचा थेंब पडतो आणि पार मनाच्या तळापर्यंत त्याचा नाद घुमत जातो. मग डोळ्यांच्या शिंपल्यातून टपोरे मोती घरंगळत येतात गालावरून. मग डोळ्यांच्या शिंपल्यातून टपोरे मोती घरंगळत येतात गालावरून. अश्रूंचे थेंब म्हणून पुसून टाकावं, अश्रूंचे थेंब म्हणून पुसून टाकावं की मोती म्हणून उतरू द्यावं कागदावर, की मोती म्हणून उतरू द्यावं कागदावर आणि चांदण्यांच्या थेंबांची होऊ द्यावी कविता, आणि चांदण्यांच्या थेंबांची होऊ द्यावी कविता. आपल्याला असं वाटतं की आपण स्वप्नातच रमावं आणि स्वप्नांचे पंख लिहून भिरभिरत राहावं एखाद्या परीसारखं. कवितेचं नाव आहे स्वप्नांचे पंख. सुखाच्या क्षणांना स्वप्नांचे पंख लावून उडू द्यावं डोळाभर, सुखाच्या क्षणांना स्वप्नांचे पंख लावून उडू द्यावं डोळाभर उजाडेपर्यंत. उजाडताच डोळे उघडावेच लागतात, सुखाचे क्षण उडून जातात डोळ्यातून, सुखाचे क्षण उडून जातात डोळ्यातून. स्वप्नांचे पंख पापण्यात ठेवून, स्वप्नांचे पंख पापण्यात ठेवून पुन्हा वाट पहावी अंधाराची, पुन्हा वाट पहावी अंधाराची पापणीभर झोप येण्याची. आठवावं सुखाच्या क्षणांना, आठवावं सुखाच्या क्षणांना आणि उडू द्यावं पुन्हा त्यांना डोळाभर उजाडेपर्यंत, डोळाभर उजाडेपर्यंत. शेवटची कविता आहे, कवितेचं नाव आहे कवितेच्या ओळी. कवितेच्या ओळी अशा मनात रुतून बसल्या की डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंची आपोआपच गाणी होत गेली. कवितेच्या ओळी अशा मनात रुतून बसल्या की डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंची आपोआपच गाणी होत गेली. तीच गुणगुणताना आयुष्यातली सुखदुःख चढ उतार कशाचंच काही वाटलं नाही. तीच गुणगुणताना आयुष्यातली सुखदुःख चढ उतार कशाचंच काही वाटलं नाही. कवितेबरोबर चालताना कवितेची ओळ हातात गुंफून, कवितेबरोबर चालताना कवितेची ओळ हातात गुंफून गुणगुणताना काटेरी बोचर आयुष्य, काटेरी बोचर आयुष्य कसं सरलं कळलंच नाही, कसं सरलं कळलंच नाही.
1: भगिनीनो, या होत्या दया मित्र गोत्री, त्यांनी सादर केलेल्या कविता आपण ऐकल्यात.

प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं, सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर टिकेकर यांचे स्वर. यमन रागावर आधारित ही रचना. भगिनीनो घरकुल कार्यक्रमात यानंतर आपण स्मरण करूया आजच्या या खास दिनानिमित्त फ्लोरेन्स नायटिंगल यांचं. जागतिक परि

यांचं जागतिक परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी आपण साजरा करतो. आधुनिक परिचर्या शास्त्राचे जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिन. आरोग्य सेवा क्षेत्रात परिचारिका अर्थात नर्सेस बजावत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्या निस्वार्थी सेवेचा सन्मान करणं हाच आजच्या दिवसाचा उद्देश. आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद 1965 पासून हा दिवस साजरा करत आहे, तर 1974 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो. 1854 क्रिमियन युद्धात जखमी सैनिकांची सेवा करताना त्यांनी कंदिलाच्या प्रकाशात रुग्णांची काळजी घेतली, म्हणूनच त्यांना द लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं जातं. रुग्णांच्या उपचारात कणा म्हणून काम करणाऱ्या परिचारिका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करण्यापासून ते रुग्णांची मानसिक शारीरिक काळजी घेण्यापर्यंत आपलं कर्तव्य चोख बजावतात. भगिनीनं कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करता आरोग्य दूतांनी बजावलेली ही कामगिरी अविस्मरणीय. पांढऱ्या शुभ्र वेशातील दर एक परिचारिका साक्षात देवदूत.

लोना हांचो हो आवाज आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुम्ही आयकतात कानो ओव्या विलमिक्स गायता निमण्या सुवातेर काळो कावळो.

विलमिक्स हांच्या आवाजातलं हुकाळ कावळं आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान कान आवळा ही कार्यावळ तुम्ही ऐकली. एक वर जाऊन 30 मिनटं आता जायत आयल्यात. दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता. एक वर जाऊन 40 मिनटां जे तुमकां ऐकपाक मेळटली सदाफुली. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल.

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती.

या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तिघा जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टलसन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3 शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा

0: गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 233 मीटर म्हणाऱ्या 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनला वेल्यान आम्ही उलयता. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 1:40 झाल्यात. सदाफुली कार्यावळ रोखडीच.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
3: rnuairpanaji@gmail.com
2: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
3: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी आकाशवाणी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आसा सदा फुले.

अश्वनी पणजीकेंद्राच्या महदेच्या नलावेल्यान तुम्ही ऐकतात सदा फुली, कृष्णा सिग्नापूरकर हांणी गायिल्या या गीता उपरांत आशा भोसले. ऐकुया तुमच्याच आवडीचे हे गीत. ही रचना सोयरू वर्दे हांची.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरल्यान तुम्ही ऐकत आहात चित्रसंगीत. आजची कार्यावळ सुरू करताना आशा भोसले आणि किशोर कुमार हांचो हो जोड आवाज तुम्ही ऐकले. कालिया फिल्मा खातीर मजरूह सुलतानपुरी हांचे गीत. संगीतकार आशिल्ले राहुल देव बर्मन. आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना संतोष आनंद हांचे गीत ऐकूया. प्यासा सावन फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो आवाज, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

एसआय सावंत फिल्मातल्या लता मंगेशकर आणि गायल्या या गीता उपरांत किशोर कुमार आणि विजयता पंडित ऐकूया. अनु मलिक हांच्या संगीत निर्देशनाखाला अंजान हांचे हे गीत फिल्म कारथिफ.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल आणि तुम्ही ऐकतात चित्र संगीत. आशा भोसले आणि किशोर कुमार कार्यावळ फुडे मरताना दिलवाला फिल्मात बप्पी लहिरी हांचे संगीत, इंदीवर हांच्या गीता खातीर.

चित्र संगीत कार्यावळ सोपयतना महेंद्र कपूर ऐकूया. रवी हांणी संगीतबद्ध केले साहिर लुथियानवी हांचे गीत हमराज फिल्मातले.

0: नमस्कार, हांव सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवनांत जाल्ल्या कार्यावळींत नर्सींग मळार दिल्ल्या उत्कृश्ट योगदाना खातीर 15 परिचारिकांक राष्ट्रीय फ्लॉरेंस नायटिंगल पुरस्कार भेटयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नव्यान वेंचून आयिल्ले मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणा खाला अस्तंत बंगालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बसकेत घेतिल्ल्या निर्णयांची तोखणाय केल्या. भाजपाचे वडील फुडारी हिमंत विश्व शर्मा हांणी सेगीत दुसरे खेपे आसामचो मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हांणी तांकां पद आनी गोपनियतायेचो सोपूत दिलो. मजगती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आसामचे मुखेलमंत्री हिमंत विश्व शर्मा आनी हेर चार मंत्र्यांक परबी भेटयल्यात. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार एनटीएन वैजकीय शिक्षणात प्रवेश मेळोवपा खातीर 3 मेक घेतिल्ली नीट यूजी परीक्षा रद्द करपाचो निर्णय घेतला आनी सीबीआय चौकशी करपाचो आदेश दिला. अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संकश्टाच्या फाटभुंयेर लोकांनी इंधन आनी विदेशी उत्पादनाचो वापर उणो करचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्लो संदेश स्पष्ट आसा, देखून नागरिकांनी ही गजाल लक्षात घेऊन तांच्या मार्गदर्शनाक पाळो दिवचो पडटलो अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. गोय सरकाराच्या उच्च शिक्षण संचालनालयान 2026-27 शिक्षणीक वर्सा खातीर राज्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी पहिल्या वर्साची पदवी आनी डिप्लोमा सुवाती खातीर केंद्रीकृत प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केल्या. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज 12 मे सावन सुरू झाल्या आणि 20 मे मेरेन चालू उरतली. गोय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकारान पंडित योगराज नायक प्रतिष्ठान स्वरयोगी 2026 ही कार्यावळ घडून हाडटा. ही कार्यावळ बेरेस्तारा 14 मे दिसा सांज वेळार 6 वरांचेर पाटो पणजेच्या संस्कृती भवनातल्या बहुउद्देशीय हॉलात जातली. गोय राज्य जैव विविधताय मंडळाचे वांगडी सचिव डॉ प्रदीप सरमो कादम हे कार्यावळीचे मुखेल सोयरे, जाल्यार कला आणि संस्कृती खात्याचे संचालक विवेक नायक हे मानाचे सोयरे असतले. आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वरांचेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद पंगडामधी खेळ जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: .1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनला वेल्यान आमी उलयता. दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही आयकल्यो. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 3:13 आणि 25 सेकंद झाल्यात. दनपारची ही सभा आता सोपवून आम्ही तुमचा निरोप घेता. एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळार चालू असतात. मादे चॅनलाचेर सांजवेची सभा 5:30 सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

ऐकूपियानो, आता एफ एम रेनबो सेवेत वितराव पाचो उरिल्यो कार्यावळी जाणा जाऊन घेऊया. सवर जाऊन 5 मिनटां सावन रेनबो सांजी कार्यावळ तुम्ही ऐकू शकता. तसेच सवर जाऊन 30 मिनटांचेर कोकणीतल्यान खोबरो तुमकां ऐकूपाक मेळटल्यो. 7 वरांचेर रेनबो सांज ही कार्यावळ आसतली. तशेंच 7 वरां जावन 10 मिनटांचेर फोन इन कार्यावळ हॅलो चित्ररंजन. उपरांत 7 वरां जावन 20 मिनटांचेर कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुमकां ऐकूपाक मेळटल्यो. कातारांची कार्यावळ आसतली 8 वरांचेर. 8 वरां जावन 30 मिनटांचेर सदाबहार ही हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 9 वरां जावन 15 मिनटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली ट्युजडे ट्विस्ट. उपरांत 10 वरां जावन 5 मिनटांचेर द कंट्री म्युझिक आर. उपरांत 11 वरां जावन 10 मिनटांचेर हार्ट टू हार्ट ही पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. तर ऐकूप्यानो, ह्यो जाल्यो आयज एफ एम रेनबो सेवेत वितरावपाच्यो कार्यावळी.

0: प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घेतात.

0: बरें तर आयकुप्यानो, ह्या गीता सांगाताक आयची सदाफुली ही शोभदुली ही कोंकणी गितांची कार्यावळ हांगाच सोंपता.
1: स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखुया, आरोग्यवान रावुया. स्वच्छता ही सेवा.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 4:30 जाल्ली आसात. ऐकुया कोंकणीतल्यान खबरो.
2: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज राष्ट्रपती भवनांत आयोजीत एका कार्यक्रमांत 15 नर्सिंग वेवसायिकांक राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2026 प्रदान केले. नर्सिंग क्षेत्रातल्या तांच्या उत्कृष्ट योगदाना बद्दल हो पुरस्कार तांकां प्रदान केला. हे प्रतिष्ठीत पुरस्कार केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांनी कार्यरत आशिल्ली नोंदणीकृत परिचारिका, दाई, सहाय्यक दाई आणि बायला भलायकी सेविकांक प्रदान करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पश्चिम आशियातल्या संकटाच्या फाटभुयेर परकीय चलन वाटोवपाक, लोकांक इंधनाची बचत करपाचे आनी विदेशी उत्पादनांचो वापर कमी करपाचे आवाहन केला. काल सांजे गुजरातच्या वडोदरात एका कार्यक्रमात उलयताना मोदी हांणी वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन वर्ग, व्हर्च्युअल बसका आणि पेट्रोल आणि डिझलाचो कमी वापर यासारख्या कोविड काळातल्यो पद्धती परत सुरू करपाच्या आपल्या आदल्या आवाहनांचो पुनरुच्चार केलो. परिस्थिती सामान्य जाय मेरेन भांगर खरेदी करप टाळचे हे आपले आवाहन तांणी परत केले.
3: पेट्रोल

233 अंश मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैव वाहिनी. श्रोते हो 7 वाजताय. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो नमस्कार. मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो सर्वप्रथम ऐकूया जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातलं गीत. आशा भोसले यांचा स्वर, सुधीर फडके यांचं संगीत आणि गदी माडगुळकर यांची रचना.

श्रोते हो, मितवा ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर ह्यांचा स्वर होता. अश्विनी शेंडे ह्यांची रचना.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूया मुंबई पुणे ह्या चित्रपटातलं गीत बेला शेंडे यांचा स्वर.

श्रोते हो, आता ऐकूया एड्यांची जत्रा ह्या चित्रपटातलं गीत अमृता नाथ आणि क्षितिज वाघ यांचा स्वर.

0: बरतर श्रोते हो, ह्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादरी चॅनल 7:20 झाले असत. ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आसामाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा आनी हेर मंत्र्याक मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सोपुतविधीक हाजिरी लावन परबी भेटयली. गोंयांत सुरक्षीत अन्न आनी नितळ भौशीक जागो सुनिश्चित करपा खातीर खर तपासणी आनी अंमलबजावणी चालूच उरतली अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएन पदवीपूर्व वैजकीय शिक्षणाच्या प्रवेशा खातीर ह्या महिन्याच्या 3 तारखेक जाल्ली नीट यूजी 2026 परिक्षा रद्द करपाचो निर्णय घेतला. आयपीएल क्रिकेटात आज अहमदाबादात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद मधलो खेळ सांजे 7:30 जातलो. आता पुराय खबरो. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी हिमंता बिस्वा सर्मा हांणी सलग दुसरे फावट आसामाच्या मुख्यमंत्री पदाचो सोपूत घेतलो. गुवाहाटीत खानापाराच्या पशु वैजकीय महाविद्यालयाच्या मैदानार आयोजित एका समारंभात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हांणी तांकां पद आणि गोपनियतेचो सोपूत दिलो.
2: মই শ্রী হিমন্ত বিশ্ব শর্মা ঈশ্বরৰ নামত শপত লওঁ যে বিধিৰ দ্বাৰা স্থাপিত ভাৰতৰ সংবিধানৰ প্ৰতি মই প্ৰকৃত বিশ্বাস আৰু আনুগত্য পোষণ কৰিম.
1: आसामाचे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतिल्या हिमंता बिस्वा सर्मा आणि मंत्रिमंडळात प्रवेश घेतिल्या सगळ्या मंत्र्यांक आज मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी गुवाहाटीत सोपूतविधीक हजेरी लावून परबी भेटयली. श्रीमंत शंकरदेव आणि वीर लचित बोरफुकन हांची पवित्र भूंय सर्वांगीण उदरगत प्रगती आणि समृद्धीच्या मार्गाचेर मुखार वतली अशी प्रतिक्रिया ह्या वेळार मुख्यमंत्र्यांनी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या गतीशील फुडारपणाखाला मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा ह्या आसामातल्या डबल इंजिन सरकाराचे फुडारपण परिवर्तनकारी वाडपाच्या दिकेन विकसित भारताच्या दृष्टिकोनाच्या दिकेन काम करतले

0: अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. आसामाच्या लोकांच्या सेवेत सरकाराक यशस्वी कार्यकाळ मेळचो अशी आस्त तांणी उक्तायल्या. गोंयांत नागरिकांक सुरक्षीत आनी नितळ अन्न मेळून दिवपाच्या हेतान कोलवा आनी सेरावली वाठारांत सांजवेळा उसरा मेरेन खाशेली तपासणी मोहीम राबयली अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. कोलवा दर्यादेग वाठारांत हॉकर्स, फूड गाडयो आनी अन्न विकपी आस्थापनांची तपासणी केली. यावेळार 14 फेरीवाल्यांक वेगवेगळ्या अनियमितते खातीर तपासणीचे अहवाल दिले. भलायकी कार्डाचो उणाव, अस्वच्छ जागो, योग्य पोशाक नाशिल्ल्यान धाकण नाशिल्ली कोयराच्यो पेटीचो उणाव आनी नो स्मोकिंग अशी चिन्नां नासप अशे प्रस्न लक्षात आयले. हाचे वांगडाच दर्यादेगेवेल्या वाठारांतल्या आयस्क्रीम गाडयांची तपासणी केली. ह्यो चडश्यो गाडयो नितळसाण नेमांक पाळो दितात अशें दिसून आयलां. सेरावली वाठारांतल्या अन्न विक्री आस्थापनांचेर परत परत नेमांचे उल्लंघन केल्ल्यान कारवाय जाली. वेगवेगळ्या उल्लंघना खातीर वट्ट 18,000 रुपयांचो दंड घालो. तपासणी वेळार अस्वच्छ परिस्थिती, अन्न हाताळणी चुको आनी किटक नियंत्रणाचो उणाव असे गंभीर प्रस्न सापडले. संबंधित सगळ्या वेवसायिकांक 5 दिसां भितर नेमांक पाळो दिवपाचे निर्देश दिल्यात. गोंयांत सुरक्षीत अन्न आनी नितळ भौशीक जागो सुनिश्चित करपा खातीर अशी खर तपासणी आनी अंमलबजावणी चालूच उरतली अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी स्पश्ट केलां. गोंय सरकाराच्या उच्च शिक्षण संचालनालयान 2026-27 शिक्षणीक वर्सा खातीर राज्यातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांनी पहिल्या वर्साची पदवी आनी डिप्लोमा सुवाती खातीर केंद्रीकृत प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केल्या. ही ऑनलायन प्रवेश प्रक्रिया आयजसावन सुरू जाल्या आनी 20 मे मेरेन चालू उरतली. इत्सुक विद्यार्थ्यांनी govaadmission.samarth.ac.in ह्या अधिकृत संकेतथळाक भेट दिवन अर्ज सादर करू येता अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे अधिकारी महादेव गांवस हांणी दिल्या. सीबीएसई म्हळ्यार केंद्रीय शिक्षण मंडळान शिक्षक पात्रताय परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केलां. सप्टेंबर 2026 परिक्षे खातीरची ऑनलायन अर्ज प्रक्रिया 11 मे सावन सुरू जाल्या. इत्सुक उमेदवारांक 10 जून 2026 मेरेन अधिकृत संकेतथळ cet.nic.in आनी cbse.gov.in हाचे वेल्यान अर्ज सादर करपाक मेळटले. सीटीईटीची परिक्षेची 22वी आवृत्ती 6 सप्टेंबर 2026 जातली. राजधानीत उभारपी अत्याधुनीक कॅप्टन ऑफ पोर्ट्स इमारतीचे बांदकाम लागी पुराय जालां आनी बेगीनूच ताचें उक्तावण जातलें. सुमार 49 कोटी रुपया खर्च करून ही इमारत बांदपाचें काम सुरू आसा. ही इमारत आधुनीक सुविधांनी सज्ज आसा आनी दर्या खात्याची वेगवेगळी कार्यालयां एकाच सुवातेर दवरपा खातीर ती बांदल्या अशी माहिती कळंगूटचे आमदार आनी गोंय मुळावी बांदावळ उदरगत महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो हांणी दिल्या. मायकल लोबो हांणी ह्या नव्या इमारतीच्या बांदकामाची पळोवणी केली तेन्ना तांचे वांगडा कॅप्टन ऑफ पोर्ट्स आनी जीएसआयडीसीचे अधिकारी हजर आशिल्ले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. पिराय 21 ते 50 वर्सां, पदवीधर, इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाचे आनी कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच प्रसारणाक योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंय विधानसभेत अनुसूचित जमातीक आरक्षण दिवपी कायदो जाल्या उपरांत लेगीत ताची कार्यवाही विशीं सरकार गंभीर ना असो आरोप मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन संघटनेन केला. हे संघटनेच्या वांगड्यांनी आयज आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकार हांची मंत्रालयात भेट घेवन हो प्रस्न जाता तितल्या बेगीन सुटावो करचो अशी मागणी केली. आरक्षणाच्या कारवाई विशीं अधिसुचोवणी जारी जायना तो मेरेन धरणे आंदोलन चालूच उरतले अशें संघटनेन स्पश्ट केलां. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार एनटीएन पदवीपूर्व वैजकीय शिक्षणाच्या प्रवेशा खातीर ह्या म्हयन्याच्या 3 तारखेक जाल्ली नीट यूजी 2026 परिक्षा रद्द करपाचो निर्णय घेतला. पेपर फुटीच्या आरोपांची सखोल चौकशी करपाक सरकारान हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग म्हळ्यार सीबीआय कडेन दिवपाचो निर्णय घेतला. मे 2026 खातीर वेचलेले नोंदणी तपशील, उमेदवाराची माहिती आनी परिक्षा केंद्र अपरिवर्तीत उरतली आनी कसलीच नवीन नोंदणीची गरज ना आनी कसलेच अतिरिक्त परिक्षा शुल्क आकारचे नात. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन आयज पत्रकार परिशदेत घेवन स्पश्ट केलां. गोंयांत इंधनाचो मुबलक साठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोंयांत दर सप्तकांत नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरांत चर उतार चढाव हे विशीं अजून तरी कांय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अशा आमच्या शेजारच्या देशांक पळयल्यार तांकां उणाव

0: आयकुप्यांक येवकार आयकुप्यानो आयज चावडेर ह्या कार्यावळीन आयकुया आफ्रिकन स्वायन फिवर ह्या विशयाचे डॉक्टर संजय कुमार उद्धरवर हांचे उलोवप.
1: नमस्कार, हांव डॉक्टर संजय कुमार विठ्ठलराव उद्धरवार, विशेषज्ञ पशु विज्ञान कृषी विज्ञान केंद्र उत्तर गोवा आयसीआर सी कॅरी एला ओल्ड गोवा हितूंतले अधिकारी. आयज हांव तुमकां आफ्रिकन स्वायन फिवर तेकाच आमी आफ्रिकन दुकर जोर अशें म्हणपाक शकता आनी शॉर्ट फॉर्मान ASF अशें म्हणुया. ह्या दुयेंसा वयल सगळी माहिती हांव सांगता. हे जे दुयेंस आसा हे खूब संसर्गजन्य आनी चड करून घातक व्हायरसाचो रोग असून तो घरगुती आनी रानटी दुकराक जाता. हे दुयेंस आफ्रिकन स्वायन फिवर व्हायरस ह्या व्हायरसाक लागून जाता आनी हो आस्पर्डी कुळांतलो व्हडले डबल स्टँडर्ड आशिल्ले DNS व्हायरस हेका लागून जाता. जागतीक जनावर भलायकी संघटना OIE तांच्या सूचना मेरेन ज्या भागान हे आफ्रिकन स्वायन फिवर दुयेंस जाता त्याचे इमिजिएटली रिपोर्टिंग करपाक जाय. आशियात पहिल्या केपी म्हटल्यार 3 ऑगस्ट 2018 दिसा चीन या देशाच्या भितर या दुयेंसाची माहिती मेळ्ळी. भारतात पहिले 2019 जे ईशान्येकडचे राज्य असा अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यात या दुयेंसाची नोंद झालेली असा. या दुयेंसाक लागून दुकराच्या मांस उत्पादनात विपरीत परिणाम झालेले असा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार डिस्टर्ब झालेले असा आणि दुकर पोसपी जे आमचे शेतकार भाव त्यांचे चढ नुकसान झालेले असा. या दुयेंसाचे आउटब्रेक झाले जाल्यार चढ प्रमाणात दुकरा मरता, तसेच संसर्ग झालेले दुकरा कलिंग करचे पडता. आयज मेरेन या दुयेंसावर खात्री लायक असे उपचार ना, तसेच वॅक्सिन ना. दुकरणा मरणाचे जे प्रमाण असा 90 ते 100% जावपाक शकता. हे दुयेंस दुकरा मेरेन मर्यादित असा, ते मनशाक ना जाल्यार दुसऱ्या प्राण्याक जावचे ना. म्हटल्यार आफ्रिकन स्वाईन फिवर हे जुनोटिक दुयेंस ना. हे दुयेंस जे बाहेर भोवता त्या दुकराक, जे पिग्री फार्मा भितर पोसता त्या दुकराक, त्यात गावटी क्रॉसब्रीड असे फरक जायना. मागीर जे रानदुकर असा तेका या सगळ्यांक हे दुयेंस जाता. आता आमी या दुयेंसाचे प्रसार कसे जाता ते पळोवया. आफ्रिकन स्वाईन फिवर खूप संसर्गजन्य असा आणि ज्या फॉर्मान हे दुयेंस जाऊन असा त्या फॉर्मासून दुकर आपल्या फॉर्मान आडली जाल्यार असे दुकरा निरोगी दुकराक दुयेंस ट्रान्समिट करता आणि तुमच्या सगळ्या दुकराक हो जोर जावपाक शकता. तसेच फार्मा भितर जे आजारी दुकरा असता त्यांचे सगळे स्त्राव, लाळ, अश्रू, नाकातले स्त्राव, शेण, मूत, गर्भाचे स्त्राव लागीच्या निरोगी दुकरान दुयेंस पसरता. हे दुयेंस तोंडातल्यान वा नाकाच्या मार्गातल्यान, तसेच दूषित पदार्थ खाल्ल्यान वा अप्रत्यक्षपणान जे फोमायट्सातल्यान संसर्ग जाऊन येता. मागीर ऑर्निथोडोरस नावाच्या गोचिडा मार्फत पण हे दुयेंस ट्रान्समिट जावपाक शकता. मनशाच्या वावराक लागून हो व्हायरस एका फार्मासून दुसऱ्या फिगरी फार्मान ट्रान्समिट जाता. त्यात आमचे कामगार असतले, मागीर आमचे जे वेटनरी डॉक्टर ते असतले, वेटनरी असिस्टंट ते असतले, मागीर जे दुकराचे खावड हाडपी मनीस तसे, आणि तेसून हे संसर्ग जाता. आणि असल्या मनशाचे जे बूट असतले, कपडे, उपकरणा, वाहनाक लागून व्हायरस ट्रान्समिट जाता. हे दुयेंस फार्माच्या भितर आशिल्ल्या एका दुकरासून दुसऱ्या दुकराक आणि जे बाहेर भोवता त्यासून संपर्क आली जाल्यार, तसेच रानटी दुकराच्या संपर्कान आली जाल्यार असे संसर्ग जावपाक शकता. मागीर जे नवे दुकर असा ते कळपात आली जाल्यार जुने दुकर चढ करून झगडी करता आणि चावप घेता. अशी जी गावा असा त्यासून मागीर जे संसर्ग झालेल्या दुकराचे उरलेले अन्न यांच्या संपर्कात आली जाल्यार पण संसर्ग जावपाक शकता. उपचारा खातीर ना जाल्यार दुकरांच्या वॅक्सिन देवपी वेळार डॉक्टरान एकच सुई वापरली जाल्यार दुयेंस

डुकरा असून निरोगी डुकरा हे दुयेस जावपाक शकता. आणि या दुयेसाचे इन्क्युबेशन पिरियड हे 4 ते 19 दीस असता. म्हटल्यार ज्यांना व्हायरस असे जे निरोगी डुकराच्या संसर्गात जाऊन दुयेसाची लक्षणं दाखयता तो काळ असे काळ म्हटल्यार हे इन्क्युबेशन पिरियड. या दुयेसाची कालावधी वेगळी वेगळी असता आणि तीव्र दुयेसात 7 दिवसा भीतर लक्षणं दिसता आणि जे क्रॉनिक प्रकारात कितलेशेच महिने लक्षणं दिसपाक लागतात. आता आम्ही या आफ्रिकन स्वाईन फ्लूर या दुयेसाचे लक्षणं पळूया. जे अक्यूट फॉर्म म्हटल्यार तीव्र प्रकारात दुकराक चढ जोर येता ते जोर 104 ते 108 डिग्री फॅरनहाइट इतके जाता. खावप बंद जाता ना जाल्यार अशी दुकरा कमी प्रमाणात खावड खाता. मागीर जे धवे दुकरा असता त्यांच्यात अशी लक्षणे स्पष्ट दिसता. म्हटल्यार जे त्यांच्या शरीरावर निळे जांभळे पॅचेस ब्लूइश पर्पलिश कलरेशन दिसून येतात. खास करून कानान पायान नाकान असे डिसकलरेशन चढ दिसता. कानान पोटाच्या भागान तसेच इतर अवयवात रगत स्त्राव वा रगत येवप दिसू येता. संसर्ग झालेले दुकर तरतर कापता. तेका श्वास घेवप त्रास जाता. केन्ना केन्ना खोकली येता. तसेच तेंका चालोपाक उभे रावपाक त्रास जाता. जी छोटी पिल्ला असता तेका चड त्रास जाता. अशा लक्षणा उपरांत दुकरा बेशुद्ध जाता आणि काही दिसा भीतर मरता. आणि जी गाभीन दुकरा असता तेसून गर्भपात जाता. मागीर या दुयेसाचे दुसरे फॉर्म म्हटल्यार सब अक्यूट फॉर्म. यासून दुकराचे वजन रोज कमी जाता. ते सुस्त जाता. दुबळेपणा येता. निमोनिया चढ प्रमाणात जाता. त्याका लागून श्वास घेवपाक त्रास जाता. त्वचेवयर घावे जाता. दुकराचे जे सांदे असता ते सुजून दिसता. मागीर जे तिसरे फॉर्म असा क्रॉनिक फॉर्म त्याकाच दीर्घकालीन रूप असे म्हणता. यासून दुकराचे वजन घटता. जे लिम्फ नोड असता ते सुजता. त्वचेवयर घावे जाता. सांदे सुजता आणि लंगडता. तर व्हायरसची चढ तीव्रता असली जाल्यार मागीर जे दुकराचे रोग प्रतिकार शक्ती कमी असली जाल्यार आणि कमी वयाचे दुकरा असली जाल्यार ही लक्षणं बेगीन दिसता. पण आफ्रिकन स्वाईन फ्लूर हे दुयेंस सामके घातक असा मारक असा आणि अक्यूट फॉर्म असली जाल्यार दुकरा 2 ते 10 दिवसा भीतर मरण पावता. आता हांव या रोगाचे निदान कसे करचे ते आता सांगता. आता तुमच्या लागीचे जे तज्ञ जनावरांचे दोतर असतले ते अशी लक्षणं पळून दुयेंस सांगपाक शकता, कन्फर्म करू शकता. पण अशीच लक्षणं एक दुसरे दुयेंस म्हटल्यार क्लासिकल स्वाईन फ्लूर या दुयेंसाक लागून जाता आणि तोही सामके मारक दुयेंस. आणि त्याका लागून खात्रीलायक निदान म्हटल्यार पोस्टमार्टम जे आमचे दोतर करता. पोस्टमार्टम म्हटल्यार जे मेलेले दुकर ते ओपन करून पळयता आणि त्यांचे जे फायंडिंग असता या दुयेंसात त्वचेवयर रक्तस्त्राव मागीर जे लिम्फ नोड असता मागीर स्प्लीन यांची जी साईज या दुयेंसान वाढता. मागीर रक्तस्राव जाता. स्प्लीन थोडे नरम जाता. छातीन पोटान हृदयाच्या बाजून उदक भरलेले दिसता. दोन्ही फुफ्फुस खराब झालेले असता आणि पल्मोनरी एडिमा दिसता. मागीर दीर्घकालीन दुयेसात सांदे जे असतात ते सुजलेली दिसता. अशा जनावरांचे वेगवेगळ्या अवयवाचे नमुने घेऊन लॅबाभितर धाडपाक जाय आणि असे आफ्रिकन स्वाईन फ्लूरचे अचून निदान करपाक असे टिश्यू सॅम्पल्स लॅबात जाऊन पळोवपाक जाय. लॅबान वेगवेगळे टेस्ट करपाक जाता. जसे पीसीआर पॉलिमराइज चेन रिएक्शन हे टेस्ट करपाक दोतराक रक्ताचे तसेच अवयवाचे नमुने जाय. व्हायरस प्रेझेंट असा का ना या टेस्टा भीतर आमका कळतले. तसेच इतर जे लॅबोरेटरी टेस्ट असा जसे व्हायरस आयसोलेशन टेस्ट मागीर अँटीजन डिटेक्शन टेस्ट इम्युनोकेमिस्ट्री इलायझा सेरोलॉजी हिस्टोपॅथॉलॉजी असे वेगवेगळे टेस्ट करपाक आम्ही एएसएफचे कन्फर्म करपाक जाय. आता आम्ही असले दुयेंस आपल्या दुकराच्या फॉर्मान आयली जाल्यार किदे करचे ते सांगता. आता हांव जितके किदे लक्षणां सांगले तसे तुमच्या दुकराच्या फॉर्मान नाजाल्यार तुमच्या दुकरान दिसली जाल्यार जसे की चढ ताप मागीर ब्लूइश पर्पलिश डिसकलरेशन चालोपाक त्रास तसेच अकस्मात दुकराचे मरण अशी लक्षणं दिसली

0: लागीचे जे वेटनरी हॉस्पिटल असा तसेच एनिमल हजबंडरी अँड वेटनरी सर्व्हिसेस हेतूतल्या अधिकाऱ्यांक त्वरित संपर्क करपाक जाय आणि जे मेलेले दुकराचे टिश्यू सॅम्पल लॅबासून धाडपाक जाय. या दुयेसाक हांव परत सांगता, उपचार ना, वॅक्सीन ना, आमकां सगळी दुकरां मारपाक जाय. मेलेली जनावरां तसेच त्यांनी वापरलेले खावड मागीर उदक यांची योग्य विलेवाट करपाक जाय. एकतर असली जनावरां जी मेली इतर वस्तू ते सगळे जळोवपाक जाय नाजाल्यार खोल खड्डा करून पुरोवपाक जाय. दुकराचे फार्म 1% फॉर्मल्डेहाइड नाजाल्यार 2% NaOH द्रावणाने स्प्रे करपाक जाय. अशा फार्मा भितरच्या दुकरा कोणाक विकपाचे ना. कोणी नवीन कामगाराक मनशाक फार्मा भितर घेवचे ना. स्ट्रिक्ट बायोसेक्युरिटी जे मेजर्स असतात त्याचे पालन करपाक जाय. कोणतेही नवीन दुकरा विकत घेवचे ना. तसेच संसर्ग झालेले दुकर विकचे ना. केन्नाही जे नवीन दुकरा विकत घेता ते सुमार 4 आठवडे दुसऱ्या दुकरासून सेपरेट करपाक जाय, एका शेडीन दवरपाक जाय. आणि त्या उपरांतच जे नॉर्मल असे झाल्यारूच ते मेन जे फॉर्मासून मिक्स करपाक जाय. मागीर जे पिग्री फॉर्माक आम्ही खावड म्हणून जे हॉटेल वेस्ट किचन वेस्ट असे फीड म्हणून दुकराक दिता ते सदा गरम करून देवपाक जाय. नवीन वाहनाक मनशाक शेडा भितर घेवची ना. कसलेही नवीन दुयेसाची लक्षणां दिसली जाल्यार लागीच्या तज्ञ दोतराक कॉन्टॅक्ट करचे आणि तसले दुकर सेपरेट करून ट्रीटमेंट करचे. जाय तितके दुकराक एका शेडीसून दुसऱ्या शेडीक तसेच बाहेर सोडचे बंद केल्यार बरे. जे विजिटर असतात ते विजिटराक शेडा भितर येऊपाक अवॉइड करचे. रान दुकर तसेच फार्माचे दुकर एकत्र येऊपाक चान्स देवचे ना. असे आफ्रिकन स्वाईन फ्युअर दुयेस, आता हे आमका थोडे नवीन दुयेस असा, त्याका इमर्जिंग डिसीज असे म्हणता. आता सध्या या दुयेसावर वॅक्सिन ना, पण आमच्या देशात जे IIT गुवाहाटी त्यांचे वॅक्सिन तयार करचे प्रयत्न चालू असा आणि थोड्या दिसात आम्ही आशा करूया की आफ्रिकन स्वाईन फीवर या दुयेसावेल वॅक्सिन मार्केटान येऊपाक जाय. इतके सांगता आणि हांव थांबता. देव बरे करो.
1: आफ्रिकन स्वाईन फीवर या विषयाचे डॉक्टर संजय कुमार उद्धरवर यांचे उलोप निघतेच तुम्ही ऐकले.
2: हॅलो
3: राजेश जी, मैं पोलीस थाने से बोल रहा हूं.
2: फिर से?
4: आप डिजिटल अरेस्ट में हो, दूसरे कमरे में जाइए अकेले. आपके पार्सल में ड्रग्स मिले हैं, लंबे जाएंगे.
5: 10 लाख दीजिए, बच जाएंगे.
2: सर इतने कहाँ से?
5: एक लिंक भेजा है अभी प्रोसेसिंग के लिए.
4: 2 लाख भेजिए, बाकी बाद में.
2: 2 लाख
6: क्या हुआ पापा?
2: बेटा ये कह रहे हैं कि मेरे पार्सल में से ड्रग्स मिले हैं.
4: अरे
2: काट दिया.
6: पैनिक मत कीजिए पापा, डिजिटल अरेस्ट जैसा कुछ नहीं होता है, ये सब फ्रॉड है.
2: फ्रॉड?
6: पुलिस, बैंक, RBI इत्यादि के नाम से आने वाले साइबर अपराधियों के फोन या वीडियो कॉल से सावधान रहें, उन्हें कोई पैसे ना भेजें और तुरंत पुलिस में रिपोर्ट करें. अगर समझदारी नहीं दिखाओगे
2: तो पैसे गवाओगे.
7: RBI कहता है.
8: जानकार बनिए, सतर्क रहिए.
1: ऐकूप्यानो तुम्ही ऐकतात चावडीर ही कार्यावळ. आमची कार्यावळ फुडे वर्तन ऐकूया निहिरा जोशी यांच्या आवाजाने. हे सुंदरशी अंगी

0: ऐकू पियानो गौतमी हेदे ह्यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, त्याच भशेन रेडिओवेले कार्यावळी ऐकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत ऐकात आनी आस्वाद घ्यात.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखुया, आरोग्यवान रावया. स्वच्छता ही सेवा.

0: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्म गोय.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 मिनिटांचेर।

आकाशवाणी मुंबई. रश्मीकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयमचा राष्ट्रपती हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा

233° म्हणजे 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामहादय चॅनल ऐकू प्यानो. 8 वरां जावन 15 मिनटां जाल्ली आसात. ऐकूया गीत गजल ही कार्यावळ.

आयकुप्यानो, जगजीत सिंग हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. फुडले सुवातेर आयकुया रीना मेहता आणि अनूप जलोटा हांचो आवाज.

बरे तर आयकुप्यानो, ह्या गजली संगताक आयची गीत गजल ही कार्यावळ हांगाच सोंपता. 8:30 जाल्ली आसात. इंग्लीश प्रोग्राम तुमच्या खातीर घेवन येता अलायस.

ऐकुप्यानो, कॉनी रोज, लॉर्ना, रिस्का, यंग चिकू आणि सांगात्यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. फुडल्या सुवातेर ऐकूया बाप पीटर हाचो आवाज.

सी आल्वारीस आणि ऑफेलिया हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. फुडले सुवातेर ऐकूया विलमिक्स आणि शेरॉन गायता घोवाचे इश्ट.

0: आयकुप्या नो लॉर्ना आणि सेबी हांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले.
1: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: अस्तुरी अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया रिटा रोज हांचो आवाज.

0: आयकुप्यानो एंथनी सेन हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. फुडल्या सुवातेर आयकुया अंतोनेत गायता चिटी.
1: मोगा अशें तुवें कित्याक केलें म्हाका, तुजो लव मी एनी मोग बदाले आय स्टील लव यू.